सुप्रभात. FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 16 जून 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता राहुल वैद्य आणि अभिजित सावंत यांच्या आवाजात ही भक्तीरचना.

अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. कार्यक्रमात आता समूह स्वरात देशभक्तीपर रचना.

FM बँड 102.9 7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:37 झालेले आहेत. श्रोतेवात ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. रुपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये ऊस पिकातील खोडकिडीचं नियंत्रण याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयीची माहिती लेखन बापूराव आंधळे यांचं. सकाळी 7 साहित्य विषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यात संपदा संत यांचा वैचारिक बंध आधी कळस मग पाया. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद. 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

0: श्रोतेहो, आज सकाळी 8:15 जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं योगाभ्यासाद्वारे सांध्यांचं आरोग्य टिकवणं याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकणार आहात. त्यानंतर कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. सकाळी 11:00 रामचरित मानस गान हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:10 गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. संवादिका शिल्पा पातकर. 12:00 वनिता मंडळ हा मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. 1:00 विविध भारतीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:35 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. श्रोतेहो, 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये कृषी संवाद, यात पीएम किसान योजना याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी पूजा गडकरी यांच्याशी बातचीत आपण ऐकू शकणार आहात. आज 7:30. रात्री 10:30 नभोनाट्याच्या कार्यक्रमामध्ये एक सायंकाळ हरवलेली हे नभोनाट्य आज आपण ऐकू शकणार आहात. आज याचा भाग पहिला प्रसारित होणार आहे, लेखन सुंदर कुमार भोरणी यांचं. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ऍपवर. सकाळचे 6:41 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया ऊस पिकातील खोडकिडीचं नियंत्रण याविषयी माहिती. आज या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, ऊस हे महत्वाचं आणि प्रमुख नगदी पीक म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ऊसाची आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू या 3 हंगामात लागवड करतात. 3ही हंगामामध्ये ऊस पिकामध्ये वेगवेगळ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. काही किडींच्या प्रादुर्भावामुळं ऊस उत्पादनात सुमारे 33%, तर उतार्यात 1-1.5% घट येऊ शकते. त्यासाठी किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणं वेळीच ओळखून नियंत्रण आपण करायला हवं. मंडळी, खोड किडीच्या प्रौढ पतंगाचे

0: पुढचे पंख 25 ते 30 मिलीमीटर लांबीचे आणि फिक्कट राखाडी तपकिरी रंगाचे असतात. किनाऱ्याला काळे ठिपके असतात आणि मागचे पंख पांढरे असतात. खोडकिडीची पूर्ण वाढ झालेली अळी दंडगोलाकार आणि 20 ते 25 मिलीमीटर लांब आणि हलक्या राखाडी पांढऱ्या रंगाची असते. तिचं डोकं गडद तपकिरी काळसर असतं. खोडकिडीचा कोश हा हलका ते गडद तपकिरी रंगाचा असतो. मादी कोश हा आकारानं नर कोशापेक्षा किंचित मोठा असतो. मंडळी, खोडकिडीचा प्रादुर्भाव प्रामुख्यानं पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण झाल्यानंतर 3 आठवड्यांपर्यंत ते 3 महिन्यांपर्यंत दिसून येऊ शकतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी सुरुवातीला पानं खाते, त्यानंतर खोडामध्ये शिरून खालच्या दिशेनं खोड पोखरते, तर काही वेळेला जमिनीच्या पृष्ठभागाच्या बाजूनं छिद्र पाडून ती खोड पोखरते. त्यामुळं उगवणारा पोंगा 12 ते 18 दिवसात सुकून जातो. त्याला डेड हार्ट पोंगामर किंवा गाभेमर असंही म्हणतात. हा पोंगा जर आपण ओढला तर सहज उपटून येतो आणि त्याला उग्र वास येतो. खोडकीड मातृकोंब देखील खाऊन नष्ट करते, त्यामुळं उसाला फुटवे कमी फुटतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळं ऊस उत्पादनात सुमारे 33 तर साखर उतार्यात 1 ते 1.5% घट येऊ शकते.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण ऊस पिकातील खोडकिडीचं नियंत्रण याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा पहिला भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी वार्ता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते आवश्यका, आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz.
3: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. सकाळचे 6:45 झालेले आहेत. ऐकूया आरोग्यविषयक कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत, ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 ते 6.5 लाख महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा या विषाणूचे 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. मग याची कारणं काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे, त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध

जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे तर त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळं महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो. किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत? हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची झिरो अवस्था या अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज 1 अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्राव होणं, 2 पाशिक पाळीमध्ये रक्तस्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा 1 वर्षानंतर योनीतून रक्तस्राव होणं, असं जर लक्षणं असतील तर खात्री करून घेणं महत्वाचं आहे. निदान कसं करायचं याच्यामध्ये तर डॉक्टर सहसा योनी मार्ग व गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष पाहणी करतात. दुसरी तपासणी ती आहे पॅपस्मिअर तपासणी. याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरून एक निर्जंतुक छोटी लाकडी चमच्याच्या आकाराची असते त्याला स्पॅचुला म्हणतात. ती मुखावरून अशी फिरून घेतली जाते आणि त्या मुखावरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी त्या एका काचेच्या कुपीवर घेतात व ही कुपी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्यात कर्करोग पूर्व पेशी किंवा कर्करोग पेशी दिसून येतात. जर पॅप चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल नाही आला तर HPV विषाणू संक्रमण त्या महिलेला झाला आहे का याच्या निदानासाठी HPV DNA टेस्ट जी रक्ताची असते ती पण आपल्याला करून घ्यावी लागते. जर पॅपस्मिअर रिपोर्ट असामान्य आला तर मात्र मग आपल्याला एक कल्पोस्कोपी नावाची तपासणी असते ती करावी लागते. ती एक विशेष भिंग उपकरण आहे जे गर्भाशयाच्या मुखाला डॉक्टरला विस्तारून दाखवतं. त्यामुळे त्यातील कल्पोस्कोपीच्या दिग्दर्शनानुसार जो भाग अबनॉर्मल दिसतो डॉक्टरना त्याच ठिकाणावरून एक छोटासा तुकडा काढतात आणि मग ती बायोप्सी करून तो तुकडा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवतात. इतर बायोप्सी सुद्धा करतात ज्याला पंच बायोप्सी किंवा मुखाच्या आतील भागातून क्युरेटद्वारे काही पेशी घेतात व पडताळणीसाठी पाठवतात. आपणा सर्वांचं आभार.

0: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: आरोग्यविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. सकाळचे 6:50 आणि 30 सेकंद झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो. नगरे रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानाविधे या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात. भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. खेड्यापाड्यातून रोजगार उद्योग व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे. सन 2000

0: अकराच्या जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात. येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल तर महाराष्ट्रात ते 58% जाईल. त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे. विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो, नदी नाले डोंगर दऱ्या शेत शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात, ते माणसाला आकर्षित करतात. पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो. शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते. रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते आणि जनजीवन विस्कळीत होते. रस्त्यावर खड्डे पडतात. पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात, तेव्हा अपघात होतो, जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात, यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो. तसेच वादळ वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे सुद्धा टेलिफोन इंटरनेटचे वायर तुटल्या जाते आणि त्या सेवा खंडित होतात. पावसाळ्यात शहरात सर्वात मोठी समस्या घन कचऱ्याची भेडसावते. कचरा नाल्यात अडकून नाल्यात तुंबतात, त्यांची दुर्गंधी पसरते, त्यात डास तयार होऊन डेंग्यू, ताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार निर्माण होतात. तसेच पावसाच्या दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार सुद्धा उद्भवतात. शहरात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लास्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो, नाले तुंबतात. मुंबई, पुणे सारख्या शहरांमधून ही समस्या आपण अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz.
3: अधिक महिन्यात अधिक काय आहे का? नाही
4: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
3: नवा कोरा CBCT स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
4: दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन, डेवल क्लब, तळमजला.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची.
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
7: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
6: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
6: फोन 940-440-8000.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेवाता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ही भक्तिरचना.

आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया साहित्यविषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये संपदा संत यांचा वैचारिक बंध आधी कळस मग पाया आता प्रसारित करत आहोत.

अरे अरे कळसा, हसू नको पाहू, पायरीचा मी दगड, तुझाच की भाऊ, डौलदार मी कळस, माझा मुकुट कसा छान, पायरीचा तू दगड, तुला पैजारांचा मान. माझ्या लहानपणी दुसरीत असतानाची ही कविता. या वयात त्याचा फारसा अर्थही कळत नव्हता, फक्त देवालयाचा कळस पायरीच्या दगडाला कमी लेखतो, चिडवतो एवढंच कळत होतं. पण आज त्याचा गर्भितार्थ कळतो. गर्वानं, अहंकारानं कळस दगडाचा उपहास करतो, कुचेष्टा करतो, पण त्याच्या हे लक्षात येत नाही की पायरीचा दगड नसता, पायाच नसता, तर आपली निर्मिती झाली असती का? अर्थात याचं त्याला भानच नाही. त्याप्रमाणे या पायावर कळस नसता तर पायरीच्या दगडाचं जीवनही वाया गेलं असतं. जितकं महत्त्व कळसाला तितकंच पायाला, कारण आधी कळस मग पाया असं होऊच शकत नाही. समाजातल्या प्रत्येक घटकाला महत्त्वाचं स्थान आहे. रवींद्रनाथ टागोरांची एक रूपक कथा आहे. एकदा तेजो भास्कर सूर्यालाही खूप गर्व झाला. तो म्हणू लागला, मी आहे म्हणून सर्व विश्व आहे, माझं अस्तित्व म्हणजे विश्वाचं अस्तित्व, माझ्यामुळे सर्व सृष्टीला नवचैतन्य मिळालं आहे, मी नसतो तर सारं विश्व काळोखात बुडून गेलं असतं. अर्थात अहंकारानं का होईना, सूर्य जे बोलला त्या तथ्यत निश्चितच आहे. अस्तमानाची

0: वेळ झाली. पश्चिम क्षितिजावर असताना निघालेल्या सूर्यानं परत एकदा उद्दामपणे म्हटलं, मी आता असताच चाललो. चराचर सृष्टी काळोखात अंधारानं ग्रासून जाईल. सूर्याचं हे बोलणं ऐकलं एका चिमुकल्या पणतीनं. ती धीरानं पुढं येऊन म्हणाली, हे सहस्त्र रश्मी आपण म्हणालात ते खरं आहे. आपल्या सामर्थ्याची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. मी तर चिमुकली पणती, आपली जागा मी काय घेणार? पण मी माझ्यातील ज्योतीची वात पेटवून घेईन आणि जळत जळत चार पावला पूर्ती का होईना चालणाऱ्यांची वाट उजळून देईन. ही रूपक कथा आपल्याला खूप काही शिकून जाते. पणती असो किंवा रात्रीचा काजवा असो, छोटासा असला तरी तो श्रेष्ठ आहे. या जगात कोणीही क्षुद्र नसून प्रत्येकजण आपलं अस्तित्व राखून आहे. पूर्वीच्या काळी 12 बलुतेदार असत. प्रत्येकाचं काम वेगळं, ज्याचं काम त्यानंच करावं. त्यामुळे गरीब श्रीमंत, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करता, दुसऱ्याला कमी न लेखता आपण सारे भाई भाई या नात्यानंच वागणं योग्य आहे. कोणतंही काम, कोणतीही कला कमी दर्जाची नसून त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. वास्तुकलेचा अप्रतिम उत्कृष्ट नमुना म्हणजे ताजमहल. भारताच्या सुवर्ण काळाचा साक्षीदार असणारी हंपी येथील प्रासादे, गोपुरं, देवळं, खांबावरी कोरीवकाम ही कशाची साक्ष देतात? तर या कलाकृती तयार करण्यासाठी कामगारांनी केलेल्या अपार कष्टाची, त्यांच्यातील कसबतेची. आजसुद्धा मोठमोठ्या गगनचुंबी इमारती बांधल्या जातात, पण काही वेळा त्या धडाधड कोसळतात. रस्त्याचं डांबरीकरण केलं जातं पण ते उखडतात, त्यामागंही हेच कारण आहे. शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पायाच मजबूत नसेल तर ती उच्च शिक्षण कशी घेणार? आरोग्याच्या दृष्टीनंही तेच आहे. मूळ आपली प्रकृती जर चांगली असेल तर आपण कोणतंही काम, कोणतीही गोष्ट उत्साहाने करू शकतो. पूर्वी माणसं कोंड्याचा मांडा करून खायची, पण तब्येत आजही दणकट ठणठणीत. आजच्या जमान्यात जंक फूड खायला दिलं तर त्यांच्या प्रकृतीचा पाया बिघडणारच, तो बळकट कसा होणार? आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर मूळ शरीराची बैठक योग्य असावी लागते. थोडक्यात काय, यशाची वाटचाल पकडायची असेल म्हणजे कोणत्याही गोष्टीचं शिखर गाठायचं असेल तर त्याचा पाया भक्कमच असायला हवा.
1: साहित्य विषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे आताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमामध्ये संपदा संत यांचा वैचारिक बंध आधी कळस मग पाया आताच आम्ही प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्रतिभा ठोंबरे. गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:15 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: तेजोमय नाद ब्रह्महे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियनमध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी

0: ब्रातिस लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या समवेत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये हा निर्णय करण्यात आला. 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकंदर 202 चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभाग सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावी.

0: असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या पीएम श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याही पेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य हे आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे.
0: अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त अभ्यास करायचा असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर येथील पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.
2: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि

0: चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
2: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
3: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
4: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
3: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचंस की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
4: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
3: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
4: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
3: अरे तुझं मार्केट चढू देण्या तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
2: अरे विजू, अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करा बरं त्याला, आपल्या नातवाची फी भरायला.
5: पंचगंगा बँक, आपली पंचगंगा बँक.
1: श्रोते हो, अवश्य ऐका आजचे आमचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz.
6: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
7: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
6: काय
7: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
8: नुटेलाची एवन चटणी,
9: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती

0: देश सुखी देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिकाय शत्रू कोण आहे, मित्र कोण ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे काय आहे, त्यामध्ये आहे पक्षांनी, म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्यांना येत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी इट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, अळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षथांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचा एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कटकत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला. हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहेत, म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्व आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल एखाद्या किडीचं, वाटा म्हणून

संशोधन झालं असेल आणि त्यावेळी आपलं गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नये शक्यतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते सगळ्या काही.

0: होता. या ग्रहणी नावाच्या आजाराचं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जेवणाचे काहीही रुटीन नसणे, अवेळी जेवण करणे, भूक असताना न जेवणे किंवा मग पाणी पिणे भूक असताना, आणि भूक नसताना जेवणे किंवा मग तहान लागली असताना आपण पाण्याऐवजी जेवण करणे, सतत अजीर्ण होणं, अशी सगळी ही त्याची प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय केलं तर त्यांची लाईफस्टाईल करेक्ट केली, जेवणाचे काही स्पेसिफिक नियम आपण त्यांना समजावून सांगितले, त्यांची गरज आपण त्यांना समजावून सांगितली, डाएट चार्ट त्यांना आपण बनवून दिला जो कायमस्वरूपी ते त्यांच्या जेवणामध्ये ते इन्क्लूड करू शकतील. ग्रहणीच्या पेशंटमध्ये उकळून गार केलेलं पाणी जे आहे ते औषधाप्रमाणे काम करतं, ते आपण त्यांना सुरू केलं. सोबत जेवणाआधी सुंठ, तूप आणि गुळ घेणे किंवा जेवणानंतर ताक घेणे, असे काही जेवणातील बदलही आपण त्यांना सांगितले. त्यांच्या लक्षणांनुसार त्यांना पोटातून आपण औषधं दिली, बस्ती नावाचं आपण पंचकर्म त्यांचं करून घेतलं. जसं त्यांचं पचन सुधारत गेलं तसं त्यांचं डिप्रेशन सुद्धा आपोआप कमी यायला लागलं, कारण पोटाचं आणि मनाचं जसं आपण म्हटलं एकमेकांशी खूप चांगला आणि खूप जवळचा असा संबंध आहे, एकाला बळ दिलं ना की दुसरा हा आपोआप सुधार.
1: वा श्रोते हो, तुम्हाला सुद्धा पोटाच्या तक्रारींवरती शुद्ध आयुर्वेदिक उपचार तुमच्या प्रकृतीप्रमाणे करून घ्यायचे असतील तर तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर तन्वी रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83 08 83 08 54 83 08 83 08 54 8308 83 08 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आयुष्याचा वेध आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:51 आणि 30 सेकंद झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
7: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
8: नमस्कार.
7: सर, आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींवरती उपचार सांगितलेत आणि आयुर्विश्वामध्ये संशोधित उपचार पद्धती वापरली जाते. तर आज मला तुम्हाला विचारायचंय की डायबेटिक न्यूरोपॅथी हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये बरीचशी लक्षणे दिसतात की साखर अनियंत्रित असते, बऱ्याच रुग्णांना रात्री झोप येत नाही, पायांची जळजळ, मुंग्या येणे, या सगळ्याबद्दल सांगा.
8: म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी या संदर्भात बघायला गेला तर सर्वात जास्ती जी लक्षणं दिसतात ती म्हणजे पायाला स्पर्शज्ञान न होणं किंवा पायाला सतत आगाग होणं किंवा काही व्यक्तींना चालत असताना पायाखाली माती असल्यासारखं, गवत असल्यासारखं संवेदना होणं. बऱ्याचदा रुग्ण जे भेटतात त्यांना असं सांगण्यात येतं की खूप प्रमाणात पायांची जळजळ होते आणि रात्री अक्षरशः झोप येत नाही त्यामुळे, किंवा सतत पाय आपटावे लागतात, पायांना स्पर्शज्ञान होत नाही. वेळप्रसंगी शुगर सुद्धा नियंत्रणात येते पण मात्र ही लक्षणं कमी होत नाहीत. तर या संदर्भात नाडी परीक्षा नक्की उपयोगी पडते, कारण नाडी परीक्षेद्वारे तुमच्या फक्त डायबिटीसचा नाही तर डायबिटीस मागील कारणांचा विचार केला जातो आणि डायबिटीसमुळे जे शरीरावर परिणाम होणारे असतात त्या परिणामांचा विचार केला जातो. कारण अल्टिमेटली काय की मधुमेह आणि त्यातून निर्माण होणारी लक्षणं या मागे जे काही दोषस्थिती बदललेली आहे शरीरातली किंवा शरीरात जे बदल किंवा बिघाड घडलेले यांचा संपूर्ण विचार नाडी परीक्षेद्वारे केला जातो. आणि त्यामुळे सर्वात प्रथम एकतर तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होतेच, पण अनियंत्रित साखरेमुळे शरीरावर झालेले परिणाम जे असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा मदत होऊ.
7: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अॅलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 8448-44-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये.
9: सर, आता तुम्ही सांगताय त्याच्यावर मग उपचार कसे केले जातात?
8: उपचार करत असताना सर्वात प्रथम त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी आहेत जे मधुमेहावरून निर्माण होणाऱ्या जे काही कॉम्प्लिकेशन आहेत त्यांच्यावर काम करणाऱ्या नक्कीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीला सगळे औषधं देऊन चालत नाहीत, त्या व्यक्ती सापेक्ष

0: ट्रीटमेंटची आवश्यकता असते, ते नाडी परीक्षेद्वारे करता येतं. नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तीची प्रकृती ओळखून त्याच्या शरीरातील दोषस्थिती समजून ट्रीटमेंट केली जाते. स्पेसिफिकली मी जे काही हे पेशंट ट्रीट करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा दिसून येतं की या व्यक्तींमध्ये वातवृद्धी झालेली असते किंवा वातवृद्धीबरोबर पित्त किंवा कफदोष संचिती झाल्यामुळे त्याचा न्यूरॉन्सवर किंवा नर्वस सिस्टीमवर परिणाम झालेला असतो. तर एकीकडे या ठिकाणी आपल्याला मधुमेह पण नियंत्रणात आणायचं आहे आणि त्यातून निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन हे नीट करण्यासाठी या दोषस्थितीला नीट करणं आवश्यक असतं. तर याच्यात आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये आमची संशोधित औषधं आम्ही वापरतो ज्याच्याने प्रामुख्याने एकतर पहिला पॉइंट आम्ही हाच असतो की बाबा त्या व्यक्तीचं शुगर नियंत्रणात येणे, एचबीवनसी नियंत्रणात येणे आणि त्याचबरोबर मग ही स्पेसिफिक लक्षणं म्हणजे जसं जसं दोषस्थिती नियंत्रणात यायला लागते शरीरात नाडीतील स्पंदन मधील बदल दूर होतात तसं तसं लक्षणं अगदी सहजरित्या दूर होतात आणि हे डेफिनेटली परमनंट इलाज म्हणून ठरू शकतं.
1: धन्यवाद सर. डायबेटिक न्यूरोपॅथीवर नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल ऐकलं. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अॅलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448 844 9960 8448 844 9960 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाटगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
4: श्रोतेहो, अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
5: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं.
4: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
6: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्रतिभा ठुंबरे. गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
7: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साध प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.

श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: विपक्षी बैठकें भी करेंगे। सरकार ने डीजल और विमान ईंधन पर निर्यात शुल्क बढ़ाया, पेट्रोल पर निर्यात शुल्क में कोई परिवर्तन नहीं। भारतीय जलपोत दिशा 62,370 मीट्रिक टन एलएनजी के साथ हुर्मुज जल डमरू मध्य से सुरक्षित निकला। दक्षिणी कैलिफोर्निया में अमरीकी वायुसेना ठिकाने पर B-52 बम वर्षक विमान हादसे में 8 लोग मारे गए। और फुटबॉल में फीफा विश्व कप में बड़ा उलटफेर करते हुए केप वर्डे की टीम ने स्पेन को 0-0 से बराबरी पर रोका। बेल्जियम और मिस्र का मैच भी 1-1 से ड्रॉ। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। सकाळचे 8:16 झालेले आहेत। ऐकूया जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं योगाभ्यासाद्वारे सांध्यांचं आरोग्य टिकवणं याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती।
2: श्रोते हो, आपल्यापैकी कुणीच असं नसेल ज्यांना सांधे म्हणजे काय हे माहीत नाही। कारण हल्ली बघेल तिथं प्रत्येकाचा कुठला ना कुठला सांधा वाजतच असतो, किंवा काहीतरी खराब तरी झालेला असतो, किंवा कुठल्या ना कुठल्या सांध्याचं ऑपरेशन तरी झालेलं असतं। अगदी तरुण वयामध्ये हल्ली गुडघ्याचं ऑपरेशन तर अतिशय कॉमन झालेलं आहे। त्यामुळे आज आपण योगाद्वारे सांध्यांचं आरोग्य कसं चांगलं राखायचं हे बघणार आहे। पण त्याच्या आधी आपण सांधे म्हणजे नेमकं काय हे थोडंसं समजून घेऊयात। तर सांधे म्हणजे शरीरातील जॉईंट्स किंवा जोड, जिथे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्तीची हाडे एकमेकांना जोडलेली असतात। ही हाडे एकमेकांना कशानं जोडलेली असतात? तर स्नायू किंवा संधिबंध, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लिगामेंट्स म्हणतो, तर यांनी हे सांधे जोडलेले असतात। आता या सांध्यांचे प्रकार काही असतात का? तर हो, हालचालीवरून ह्यांचे दोन प्रकार पडतात। पहिला आहे चल सांधा आणि दुसरा आहे अचल सांधा। तर आता चल सांधा म्हणजे काय बरं? ज्या सांध्यांमध्ये हालचाल होते, पुढे मागे गोल आडवी, जिथे हालचाल होते तो चल सांधा। आता आपल्या हातापायांची बोटं आहेत, पेरं आहेत, मनगट आहेत, गुडघा आहे, खांदा, कोपर, हे सगळे सांधे यामध्ये आपण सतत हालचाल करत असतो, त्यामुळे हे चल सांधे आहेत। आणि अचल सांधे म्हणजे काय? तर ज्या सांध्यांमध्ये अजिबात हालचाल होत नाही किंवा अगदीच कमी हालचाल होते ते अचल सांधे। आपली कवटी जी आहे ना, ही आपली कवटी एका हाडाने बनलेली नाही आहे, तर आपल्या कवटीमध्ये 7 सांधे आहेत। 7 ठिकाणी आपल्या कवटीला जॉईंट असतात। तर कवटी आपण पुढे मागे वाकडी तिकडी हलवू शकतो का? तर नाही। त्यामुळे कवटीचा हाड किंवा कवटीचा सांधा हा अचल सांधा आहे। किंवा अगदी तुम्ही जबडा पण जर बघितला तर जबडा आपण अगदी ठराविक डिग्रीमध्ये थोडासाच हलवू शकतो, हा सुद्धा अचल सांध्यांचं एक उदाहरण आहे। बाकी तसं बघायला गेलं तर सांध्यांचे प्रकार पण भरपूर आहेत। आपण शाळेमध्ये शिकलोच आहे बॉल सॉकेट किंवा बीजागिरीचा, सरकता सांधा, उखळीचा सांधा। आपल्याला बायोलॉजिकल फेच्यात फार जायचं नाहीये, योग या सांध्यांमध्ये काय काय करू शकतो हे मला इथे सांगायचं आहे। श्रोते हो, सांध्यांचं आरोग्य बिघडलं की काय काय होतं? आपण सध्या बघतो की खुब्याचं हाड मोडलं, खुब्याचं हाड चेंज केलं, किंवा गुडघ्याची वाटी सरकली, गुडघ्याची वाटी बदलली। तर हे सगळं कशाचं लक्षण आहे? हे सर्व आपले सांधे, गुडघे किंवा इतर जे काही सांधे आहेत ते मजबूत नसल्याचं लक्षण आहे। सांध्यांचं आरोग्य मजबूत ठेवणं प्रचंड गरजेचं आहे। शरीरातील कोणतेही सांधे अचानक खिळखिळे किंवा खराब होत नाहीत। जेव्हा जेव्हा सांध्यांना बळकटी देणाऱ्या किंवा पकडून ठेवणाऱ्या स्नायूंचं पोषण कमी होतं, किंवा हाडांमधील कॅल्शियम कमी होतं, किंवा त्या सांध्यांच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त काम ताण त्यांना दिला जातो, तेव्हा ते खिळखिळे होतात किंवा त्यांचे विकार चालू होतात। यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे गुडघे दुखी, कंबर दुखी, टाच दुखी। श्रोते हो, आपल्याला जर सांधे निरोगी हवे असतील तर ते मजबूत करणं खूप जास्त महत्वाचं आहे, हे समजून घेतलं पाहिजे। आता योगामध्ये सर्व सांध्यांसाठी काय काय सांगितलेलं आहे बरं? योगामध्ये पूरक हालचाली नावाचा एक प्रकार असतो। या हालचाली कोणत्याही वयाची व्यक्ती करू शकते, म्हणजे अगदी 8 वर्षापासून 100 वर्ष वयाची व्यक्ती पण करू शकते, कारण या हालचाली

0: अत्यंत सोप्या आहेत. या हालचाली कुठल्या कुठल्या आहेत, अगदी मानेपासून सुरुवात करून बघूयात. सर्वप्रथम मानेचं चक्र सांगितलंय. जेव्हा मानेचं चक्र सांगितलेलं आहे तेव्हा आपल्या मानेचे सातही मणके पुढे मागे गोलाकार अशा पद्धतीनं वळवले जातात. त्याच्यानंतर पुढचा प्रकार येतो तो काय आहे, स्कंध संचलन, म्हणजे आपले खांदे. हे सुद्धा खांद्यातील जे सांधे आहेत हे आपण पुढे मागे आडवे असे गोलाकार हलवले की त्याला स्कंध संचलन म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा सांधा येतो हातातला, तो म्हणजे कोपर. योगामध्ये अनेक हालचाली कोपरासाठी सांगितल्यात, जे आपण बसल्या बसल्या करू शकतो, टीव्ही बघत करू शकतो, गप्पा मारत करू शकतो. पूरक हालचालींसाठी खाण्यापिण्याचं जेवणाचं कोणतंही बंधन सांगितलेलं नाही आहे, आपण हे कधी पण करू शकतो. कोपरानंतर आपला सांधा येतो मनगटाचा. मनगटाचा सांधा आपला पुढे मागे किंवा थोड्या प्रमाणात बाजूला असा हलवायचा असतो, गोलाकार हलवायचा असतो, आणि यातून मनगट संचलन आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर आपली बोटं जी आहेत, हाताची बोटं, या प्रत्येक बोटामध्ये बघा दोन ठिकाणी जॉईंट्स असतात, म्हणजे पेर असतात. तर ह्या पेरामधून, त्या सांध्यांमधून आपली बोटं आपल्याला आत बाहेर हलवायची असतात. यानंतर येतात मणक्याची हाडं. आपल्या स्पाईनमध्ये 33 मणके आहेत. त्याच्यासाठी कटी चक्रासन सांगितले, म्हणजे कमरेची अशा पद्धतीनं पुढे मागे हालचाल करायची असते की ज्यातून या 33 मणक्यांना सुद्धा व्यायाम मिळेल. तसंच खाली गेलं की आपले खुब्याचे सांधे असतात, ह्याच्यासाठी एक पाद चक्र, द्विपाद चक्र किंवा एक पाद सायकलिंग, द्विपाद सायकलिंग असे प्रकार सांगितलेत, ज्यामुळं आपल्या खुब्याच्या सांध्यांना खूप छान व्यायाम होतो. हा व्यायाम अत्यंत गरजेचा आहे, विशेष करून जे तंबाखू खातात, गुटखा खातात, अशा लोकांसाठी फार गरजेचं आहे. तंबाखू आणि अति गुटख्याच्या सेवनामुळे बरेचदा खुब्याचं ऑपरेशन करायची वेळ येते. मग त्या लोकांनी जर हा प्रकार करत राहिला तर त्यांचे खुब्याचे सांधे मजबूत राहायला खूप जास्त मदत मिळते. त्याच्यानंतर येतं जानू संचलन. जानू म्हणजे गुडघे. गुडघ्याचं वेगवेगळ्या प्रकारचं संचलन हालचाली योगामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्याखाली येतो घोटा. घोट्याच्या इथे सुद्धा बरेच जणांना बघा टाच दुखी असते, किंवा ज्यांचं वजन जास्त असतं त्यांचे नंतर नंतर घोट्यामध्ये, टाचेमध्ये दुखल्यासारखं, कळल्यासारखं होतं. जे लोक नियमित घोटा संचलन करतात त्यांना हे त्रास कमी प्रमाणात जाणवतात. यानंतर आहे अंगुली संचलन, म्हणजे आपल्या पायाची जी पण काही बोटं आहेत त्यांची सुद्धा आत बाहेर हालचाल करणे. बघायला गेलं तर मानेपासून पायाच्या बोटापर्यंत आपण सर्व सांधे पाहिले, ज्याच्या विविध हालचाली आपल्याला योगा सांगितल्यात, ज्याला पूरक हालचाली म्हटलं जातं. ह्या पूरक हालचाली करायसाठी आपल्याला काळ वेळ बघायची गरज नाही. तुम्ही एखाद्या तज्ज्ञ योग शिक्षकाकडे जा आणि तुम्हाला बाकी कुठलीही आसनं करायची नसेल, प्राणायाम करायचं नसेल, हरकत नाही, पण दिवसातून 2 वेळा तुम्ही फक्त पूरक हालचाली करा. सांध्यांच्या तक्रारी कमी होण्याची शक्यता खूप वाढते. श्रोते हो, योगामध्ये अजून काय काय सांगितलंय सांध्यांसाठी, तर मगाशी म्हणल्याप्रमाणे आपल्या पाठीला 33 मणके आहेत. या 33 मणक्यांच्या आरोग्यासाठी भुजंगासन सिरीज सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये 9 प्रकारची भुजंगासन योगात सांगितलेली आहेत. तसंच गुडघ्यांसाठी, घोट्यांसाठी मलासन, वज्रासन अशी विविध आसनं सांगितलेली आहेत. त्याचप्रमाणे प्राणायामानं सांध्यांमधील मल किंवा टॉक्सिन्स बाहेर पडतात. बरेचदा गाउट सारख्या विकारामध्ये आपल्या सांध्यांमध्ये विषद्रव्य साठून राहतात. प्राणायामानं किंवा इतर क्रियांमुळे आपल्या प्रत्येक सांध्यातील विषद्रव्य बाहेर पडायला निश्चितच मदत होते. श्रोते हो, आपल्याला शेवटपर्यंत कमरेत न वाकता, गुडघ्याचं खुब्याचं ऑपरेशन न करता, ताठकण्यानं, ताठ मानेनं जर जगायचं असेल ना, तर नियमित योगाभ्यासाचा विचार जरूर करावा.
1: जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं योगाभ्यासाद्वारे साध्यांचं आरोग्य टिकवणं याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:25 झालेले आहेत.

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर काल जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा पुन्हा भरल्या. विद्यार्थ्यांनी नव्या उत्साहानं शाळेत काल प्रवेश केला. पारंपरिक वाद्यांचा गजर, फुलांची उधळण अशा जल्लोषी वातावरणात पहिलीतील विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. पहिल्याच दिवशी शाळांचा आवार विद्यार्थ्यांच्या किलबिलाट आणि हास्यानं चैतन्यमय झालं. रंगबेरंगी रांगोळ्या आकर्षक सजावटीनं शाळा सजल्या होत्या. नवीन गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तकं, पाण्याच्या बाटल्या घेऊन विद्यार्थी शाळेत दाखल झाले. सुट्टीनंतर मित्रमैत्रिणींशी झालेली भेट, सुट्टीतील अनुभवांची देवाणघेवाण आणि नव्या वर्गात जाण्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सवांतर्गत लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं औक्षण, पुष्पगुच्छ, टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. बहुतांश शाळांनी पहिलीतील प्रवेश विद्यार्थ्यांना गोड खाऊ, पेन, पेन्सिल, गुलाब पुष्प देऊन त्यांचा शाळा प्रवेशाचा आनंद आणखीन वाढवला.

श्रद्धूळ काळम्मावाडी धरणातील पाणी पातळी लक्षणीयरित्या घटली असून काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेचा पाणी उपसा बंद आहे. आता पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळीही सोमवारी घटल्यामुळे पाणी पुरवठ्याचं संकट आणखीन गंभीर झालंय. दरम्यान राधानगरी धरणातून भोगावती पंचगंगा नदीत पाणी सोडण्यात आलं असून ते आज म्हणजेच मंगळवार मध्यरात्रीपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्याजवळ येईल. दरम्यान या पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून धरण क्षेत्रातील इंटकवेल आणि जॅकवेल परिसरात साचलेला गाळ काढण्याचं काम दोन एक्सकॅव्हेटर मशीनद्वारे युद्ध

पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून धरण क्षेत्रातील इंटकवेल आणि जॅकवेल परिसरात साचलेला गाळ काढण्याचं काम दोन एक्सकॅव्हेटर मशीनद्वारे युद्धपातळीवरती सुरू आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानं नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. शहरवासियांनी घाबरून न जाता यापुढे मिळणारं पाणी उकळून आणि गाळून पिण्यास वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. मंडळी, याबरोबरच आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

श्रोतो 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता आणि स्पर्धा वाढत असताना मनशांती हरवली आहे. त्यासाठी योग आणि संगीत यांची साधना आपल्याला मदत करू शकते. या दोन्हीचाही समन्वय साधून आपण आपलं आयुष्य आनंदी करू शकतो. याविषयी आपली मतं आमच्या गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमात अवश्य सांगा. येत्या शनिवारी 20 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02312625624. फोन नंबर पुन्हा एकदा 02312625624. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz वर. ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील.

तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळं पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताला युद्ध नको आहे, पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्या समवेत राम मंदिराची पाहणी केली.

0: पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्ल्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 वाजता इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:41 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।

पुरुषप्रधान संस्कृती जगात सर्वत्र असल्यामुळं सर्व धर्मातील स्त्रियांवर पुरुषांकडून अन्याय होत असतात. कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणास्तव देवाधर्माच्या नावाखाली पुरुषांकडून स्त्रियांवर होणारे अन्याय आणि अत्याचार हे मानवजातीला कलंक भासणारे होत. सरसकट सर्व स्त्री जातीवर अन्याय आणि अत्याचार होत असताना वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रियांना ज्या भयानक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं त्याला खरोखरच तोड नाही. एखाद्या स्त्रीचा पती जर मृत्युमुखी पडला तर त्या आपत्तीला ती स्त्रीच जबाबदार आहे असं मानलं जातं. मग त्या स्त्रीला अवदसा, पांढरी पाल, पांढऱ्या पायाची, कपाळ फुटकी वगैरे नाना प्रकारची विशेषणं लावून तिला हिणवण्यात येतं. घरातून बाहेर पडताना किंवा रस्त्यात जर एखाद्या विधवाबाईचं दर्शन घडलं तर तो एक फार मोठा अपशकून आहे असं मानलं जातं. वास्तविक त्या माणसाचं आयुष्य संपलं म्हणून तो निवर्तला हे सरळ गणित असताना वाकड्या दृष्टीनं पाहणारे वाकडे लोक त्या आपत्तीचं सर्व खापर त्याच्या पत्नीच्या डोक्यावर फोडतात. आजच्या या संगणक युगात सुद्धा काही ठिकाणी पती निवर्तल्यावर त्याच्या पत्नीला उच्च धार्मिक प्रथेच्या नावाखाली सती जाण्यासाठी प्रवृत्त केलं जातं किंवा प्रोत्साहित केलं जातं. कुठल्याही दृष्टिकोनातून या प्रथेकडे पाहिलं तरीही सती जाण्याची प्रथा अत्यंत निंद्य, त्याज्य, तिरस्कारार्ह आणि जंगली तसंच रानटी स्वरूपाची असून अखिल मानवजातीला कलंक फासणारी आहे. काही जातींमध्ये अशी रीत आहे की ज्या दिवशी पतीचं निधन होतं त्या दिवशी त्याच्या स्त्रीला नवीन कपडे घालून सजवण्यात येतं आणि नंतर तिच्या अंगावर चढवलेली सर्व सौभाग्य लेणी अतिशय क्रूरपणे काढून घेण्यात येतात. इतर काही जातीत तर तिला कुंकू लावता येत नाही, मंगळसूत्र घालता येत नाही, हिरव्या बांगड्यासुद्धा घालता येत नाहीत. त्याचप्रमाणे त्या स्त्रीला सुवासिनीची ओटी भरता येत नाही आणि इतर सुवासिनी स्त्रिया देखील तिची ओटी भरत नाहीत. हळदी कुंकवाच्या समारंभात सर्व सुवासिनी स्त्रिया भाग घेत असताना त्या समारंभात विधवा स्त्रियांना स्थान नसतं. इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष भाऊबीजेच्या सणात विधवांना स्वतःच्या भावाला सुद्धा ओवाळता येत नाही. हे सर्व प्रकार पाहिले असता असं दिसून येतं की पुरुषप्रधान असणाऱ्या समाजानं देवाधर्माच्या नावाखाली आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन स्त्रियांवर अनन्वित अन्याय आणि अत्याचार केलेले आहेत. वास्तविक मुलीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा तिला मंगळसूत्र घालण्यात येतं, तिच्या हातात हिरवा चुडा भरण्यात येतो आणि इतर सर्व सौभाग्यलेणी तिला प्राप्त होतात. प्रत्यक्षात ही सर्व सौभाग्यलेणी त्या स्त्रीला विवाह झाल्यानंतर प्राप्त होतात. त्याचप्रमाणे पतीचा मृत्यू झाल्यावर त्या स्त्रीला प्राप्त झालेले विवाह बंधन बाद होत नाही किंवा बाद होऊही शकत नाही. पतीच्या मृत्यूनंतर सुद्धा ती स्त्री त्या माणसाची पत्नी म्हणूनच समाजात वावरत असते. कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणास्तव पतीच्या निधनामुळं त्यांचा झालेला विवाह अवैध ठरत नाही. शिवाय आत्मा अमर आहे हा तर हिंदू धर्माचा ठाम सिद्धांत आहे. अशा परिस्थितीत त्या विधवाबाईला कुंकू लावण्यास मनाई करणं, गळ्यात मंगळसूत्र घालण्यास मज्जाव करणं आणि इतर सौभाग्यलेणी तिच्याकडून हिरावून घेणं म्हणजे त्या स्त्रीवर केलेला अन्याय आणि अत्याचार नव्हे काय? विधवा स्त्रीनं जर कुंकू लावलं, गळ्यात मंगळसूत्र घातलं तर काय मोठा अनर्थ होणार आहे? फॅशन म्हणून परधर्मी किंवा परदेशी स्त्रिया कुंकू लावू शकतात, मंगळसूत्र धारण करू शकतात, तर विधवा स्त्रियांनी कुंकू लावलं आणि मंगळसूत्र घातलं तर बिघडलं कुठे? आणि पतीच्या मृत्यूनं भाऊ बहिणीचं नातं नष्ट होतं का? भाऊबीजेच्या दिवशी विधवा बहिणीनं तिच्या भावाला किंवा भावांना भाऊबीजेची ओवाळणी केली तर काय प्रलय होणार? की आकाश कोसळणार की जमीन दुभंगणार? वास्तविक विधवेला स्वतःच्या भावाला किंवा भावांना भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणी करण्यास प्रतिबंध करणं हा रानटीपणाचा आणि जंगलीपणाचा कळस होय.

0: या सर्व प्रकारच्या दुष्ट स्वरूपाच्या रूढी, पद्धती आणि परंपरा नष्ट केल्या पाहिजेत. सर्वात दुर्दैवाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार करण्यात पुरुषांपेक्षा प्रौढ स्त्रियांचा सिंहाचा वाटा असतो असं दिसून येतं. म्हणून तरुण स्त्री पुरुषांनी या सर्व प्रकारच्या अनिष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठी हिरीरीनं पुढाकार घेतला पाहिजे. या सर्व रानटी रूढी आणि परंपरा यांच्या विरुद्ध सर्व युवा युवतींनी बंड पुकारलं पाहिजे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून या सर्व अनिष्ट रूढी, रीतिरिवाज आणि परंपरा नष्ट तर झाल्याच पाहिजेत, परंतु विधवा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक औदार्याचा आणि मानवी संस्कृतीला शोभा देणारा असला पाहिजे. एखादी स्त्री जर विधवा झाली तर घरातील आणि समाजातील इतर सर्वांनी तिच्याकडे उदार अंतःकरणानं पाहून त्या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिला सर्व प्रकारची मदत केली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या स्त्रीचा पुनर्विवाह होईल याची जबाबदारी घरातील जबाबदार व्यक्तींनी कटाक्षानं घेतली पाहिजे. विधवा स्त्रियांना कायद्यानं मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांना नोकरी मिळण्यात अग्रक्रम दिला गेला पाहिजे. विधवा स्त्रियांशी लग्न करणाऱ्या पुरुषाचा समाजामध्ये गौरव झाला पाहिजे. त्याचप्रमाणे विधवा स्त्रियांशी लग्न करणाऱ्या पुरुषांना ते नोकरी व्यवसायात असतील तर त्यांना प्रोत्साहन म्हणून ॲडव्हान्स इन्क्रीमेंट्स दिली गेली पाहिजेत. थोडक्यात अशा सर्व बाजूने प्रयत्न झाले तरच विधवा स्त्रियांना समाजात मानानं जगता येईल असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. जीवनविद्या सांगते की पतीच्या निधनानंतर सुद्धा ती स्त्री त्या माणसाची पत्नी म्हणूनच वावरत असते आणि त्यांचा विवाह अवैध ठरत नाही, मग सौभाग्यलेणी घालण्यात प्रत्यवाय का असावा. खरं तर पती निधनाचा आणि कुंकू लावण्याचा परस्पर संबंधच काय आहे? वास्तविक कुमारिका लग्नापूर्वी कुंकू लावतात, लग्न न केलेल्या स्त्रिया कुंकू लावतात, घटस्फोट घेतल्यानंतर स्त्रिया कुंकू लावतात, नवऱ्यानं सोडून दिलेल्या किंवा नवऱ्याला सोडून राहणाऱ्या स्त्रिया कुंकू लावतात, मग पती निधनानंतर स्त्रीनं कुंकू लावायचं नाही हा न्याय कुठला? वास्तविक पती निधनानंतर सुद्धा ती स्त्री पतीच्या नावानंच जीवन जगत असते. अशा परिस्थितीत तिनं कुंकू लावलं तर काय आकाश कोसळणार आहे का? जी गोष्ट कुंकवाची तीच गोष्ट गळ्यातील मंगळसूत्राची. विवाह झाल्यानंतर स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्यात येतं. पती निधनानंतर ती स्त्री त्या निधन पावलेल्या पतीचीच असते अशाच तऱ्हेनं समाजात ओळखली जाते. ज्या पतीच्या नावानं तिनं गळ्यात मंगळसूत्र बांधलेलं असतं त्याच पतीच्या निधनानंतर सुद्धा गळ्यात मंगळसूत्र ठेवलं तर काय जमीन दुभंगणार आहे का? उलट पती निधनानंतर स्त्रीनं कुंकू लावणं आणि मंगळसूत्र घालणं तिच्या संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक आहे. थोडक्यात असं की पती निधनानंतर स्त्रीवर जी बंधनं घातलेली आहेत ती सर्व अनावश्यक आणि त्याज्य असून पुरुषप्रधान संस्कृतीनं स्त्री जातीवर केलेला अन्याय आणि अत्याचार होय. कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणास्तव पती निधनानंतर त्या स्त्रीची सर्व सौभाग्यलेणी काढण्यात येऊ नयेत आणि इतर सौभाग्यवती स्त्रियांना ज्या प्रकारची वागणूक मिळते, उदाहरणार्थ ओटी भरणं, कुंकू लावणं वगैरे, अशा प्रकारची वागणूक पती निधनानंतर सुद्धा त्या स्त्रियांना मिळालीच पाहिजे असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. दुसरा मुद्दा असा की पती निधनानंतर स्त्रीवर जी बंधनं घातलेली आहेत तशा प्रकारची कुठलीही बंधनं पत्नी निवर्तल्यानंतर कुठल्याही पुरुषावर घातली गेलेली नाहीत. सांगायचा मुद्दा असा की विविध प्रकारे प्रयत्न होऊन विधवा स्त्रियांना समाजात मानानं जगता यावं असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
2: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
3: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
2: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
3: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
2: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
3: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
2: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
1: अरे विजू, अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करा बरं त्याला, आपल्या नातवाची फी भरायला.
4: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
4: काय
5: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
7: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
8: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
9: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, आज ज्येष्ठ गायक आणि संगीतकार हेमंत कुमार यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांची काही आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला 20 साल बाद या चित्रपटासाठी हेमंत कुमार यांचा आवाज, शकील बदायनी यांची गीतरचना, संगीतरचना हेमंत कुमार यांची.

0: श्रोते अवश्य ऐका एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
3: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

0: गया।
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता जाल या चित्रपटासाठी हेमंत कुमार यांचा आवाज।

0: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला, सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता साहेब बेबी और गुलाम या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा आवाज, शकील बदायनी यांची गीतरचना, हेमंत कुमार यांचं संगीत।

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

सोलवा साल या चित्रपटासाठी हेमंत कुमार यांचा आवाज आताच आपण ऐकलात. मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना, एस डी बर्मन यांचं संगीत. श्रोतेहो, या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त करत आहोत. मंडळी, आज ज्येष्ठ गायक आणि संगीतकार हेमंत कुमार यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलीत.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त करत आहोत. मंडळी, आज ज्येष्ठ गायक आणि संगीतकार हेमंत कुमार यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलीत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारा एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं.
0: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्रतिभा ठोंबरे. गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
3: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सौभद्र या नाटकासाठी आशा खाडीलकर यांच्या आवाजातील पदरचना.

0: आद्या अधिक महिन्यात अधिक काय आहे का नाही
1: हाय की तर बाळे माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय
0: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन दाताचा एआय रिपोर्ट तो भी फास्ट
1: दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला
3: बदला बदला सवय बदला
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का
3: बदला बदला सवय बदला आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा
5: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर कार्यक्रमात आता रणदुंदुभे या नाटकासाठी आशा भोसले यांच्या आवाजात ही पदरचना

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: बदला बदला सवय बदला,
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या आवाजात ही गीतरचना आताच आपण ऐकलीत. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात आता संदीप खरे यांची गीतरचना, सलील कुलकर्णी यांची संगीतरचना, बेला शेंडे यांच्या आवाजात.

अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात ही गीतरचना. आताच आपण ऐकलीत मिश्र संगीताचा कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:26:30 झालेले आहेत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता अवधूत गुप्ते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांची ही गीतरचना, संगीतरचना विनय राजवाडे यांची.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना ऐकूया. संगीत रचना मधुकर पाठक यांची.

शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना आताच आपण ऐकलीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात ही रचना ऐकूया.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ती सध्या काय करते या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे आणि आर्या आंबेकर यांच्या आवाजात ही रचना ऐकूया.

मिश्र समाजाचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता मिलिंद इंगळे यांच्या आवाजात मीना शिंदे यांची ही गीतरचना, संगीत रचना आशिष मुजुमदार यांची.

श्रोते, याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन EIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम रामचरित मानस गान. आज या कार्यक्रमाचा भाग 380 आम्ही प्रसारित करत आहोत.

0: रामचरित मानस गान हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. गायक कलाकार होत्या अनुराधा पौडवाल, संत तुलसीदास यांची रचना, संगीत दिलं होतं सतीश भाटिया यांनी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 11:10 आणि 30 सेकंद झालेले आहेत.
1: गाणं मनातलं,
2: गाणी ही गाणी.
1: श्रोते हो नमस्कार. गाणं मनातलं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या रोजच्या आयुष्यातल्या विवंचना, प्रश्न, चिंता यांना बाजूला सारून आपलं मन प्रसन्न करतात ती गीतं. मग ती कधी मराठी चित्रपटातली असतात, कधी भावगीतं असतात, कधी भक्तिगीतं असतात, तर कधी हिंदी चित्रपटातली गीतं असतात. आपल्या मनावरचं निराशेचं मळभ दूर करून ही गाणी प्रसन्नतेचा शिडकावा करतात, आपल्या मनात रेंगाळतात. कधी दिवसभर, कधी महिनाभर, तर कधी कधी वर्षानुवर्ष. तेव्हा श्रोते हो, अशाच अवीट गोडीच्या मनातल्या गाण्यांचा आनंद घेऊया आपल्या या कार्यक्रमात. सुरुवात करूया आपल्या या मैफिलीला.
3: मी गुरुनाथ भातुकडे बोलतोय.
1: बर बर.
3: मला आता गंमत अशी आहे, माझ्या मनातलं खरं गाणं म्हणजे जून महिना चालू झालाय, मुलांच्या शाळा चालू झाल्यात, बरं काय, नुकतीच सुट्टी वगैरे संपली आहे त्यांची, ती मामांच्याकडे काकांच्याकडे वगैरे जाऊन हे करून आलेत आणि आता शाळेचं भविष्य आहे काय. ह्या निमित्तानं एक फार सुंदर गाणं आहे तुम्हाला सांगतो. सांग सांग बोलानात पाऊस पडेल काय.
1: बरोबर.
3: माझी नातवंडही आले तो.
1: अच्छा.
3: आणि त्याच्याकरता म्हणून हे त्यांचं का म्हणून आवडीचं गाणं म्हणून सांगायला लावायला सांगायला लागलो.
1: हो नक्की नक्की नक्की. आपल्या लहानपणापासून आपण हे गाणं ऐकतो आहोत असं हे गाणं आहे.
3: अतिशय चांगलं गाणं आहे. शब्द आणि शब्द तुम्हाला सांगतो, बालपण आठवणार आहे.
1: बरोबर. आणि जून महिना म्हणजे की हे गाणं आपल्या ओठांवर येतच पटकीने.
3: करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणून म्हणून तर मला तुम्हाला सांगतो ते पहिल्यापासून. मी आजोबा जरी असलो तरी सुद्धा मी ते गाणं विसरत नाही तुम्हाला सांगतो.
1: बरोबर.
3: आणि दुसरं गोष्ट अशी, एरे एरे पावसा तो एक वेगळा काम हे आहे, पण जून महिना आहे म्हणून हे मुद्दाम सांगितलेलं आहे. बरं.
1: हो हो. आणि आपण सगळेजण पावसाची वाट पाहतो आहोत, त्यामुळं हे गाणं सगळ्यांना नक्की आवडेल असं म्हणायला पाहिजे. ऐकूया मग तुमच्या पसंतीचं सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय असं विचारणारं हे अतिशय प्रसन्न असं गाणं ऐकूया.
3: ओके ओके थँक्यू.
1: धन्यवाद फोन केला ताब.
4: बोलाना अर शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

0: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, बोला.
0: मला काय गाणं मनातलं एक सांगायचं आहे. तर हा सिनेमा जो होता, मी आता सांगणार आहे, तो 70 दशकामध्ये प्रदर्शित झालेला आहे आणि एक कौटुंबिक सिनेमा होता.
1: बर.
0: आणि तो गाजला देखील. म्हणजे जवळजवळ द्रौपदी महोत्सव झाला, त्या सिनेमाचं नाव होतं दो रास्ते. त्यामध्ये राजेश खन्ना, मुमताज, भरपूर लोक होते, बिंदू, आणि त्यात एक गाणं होतं, चुप गए सारे नजारे ओय क्या हो गया दिल ने पुकारा, असं गाणं आहे बघा ते. चुप गए सारे नजारे ते लता मंगेशकर, मोहम्मद रफी यांनी गायलेलं आहे आणि संगीत लक्ष्मीकांत पॅरेलास यांचं आहे. तर ते गाणं लावलं तर बरं होईल.
1: नक्की नक्की. दो रास्ते मुळातच खूप गाजलेला चित्रपट आहे. आणि
0: हो, गाजलेला म्हणजे काय, त्या अप्सरा सिनेमाला लागलेला होता, दिवाळीच्या मोसमामध्ये लागलेला होता, फुल्ल गर्दी, तिकीट मिळायला अवघड, असं त्यावेळीचा तो सिनेमाचा तो सगळा किस्सा वेगळा आहे. आता बदललेला आहे, पण दो रास्ते हा सिनेमा देखील बरा वाटला मला, तो पाहिलेला आहे मी. आणि हे कौटुंबिक सगळं चित्राच्यात भावांची कथा, एक कौटुंबिक संस्कार झालेलं कुटुंब आणि दुसरं वेगळ्या पद्धतीचं कुटुंब, अशा पद्धतीमध्ये ते वादंग होतं त्यामध्ये, आणि दोन वृत्ती दाखवलेल्या आहेत त्यामध्ये. त्यामुळे हा कौटुंबिक सिनेमा बरा वाटला. तर त्यातलं ते गाणं आहे, ते 5-7 गाणी आहेत, त्यामध्ये मला हे गाणं आवडलं, शुभ गाई सारे नजारे. दुसरी गाणी आहेत चांगली, पण हे गाणं जरा बरं वाटतं.
1: बरोबर. आणि हे चित्रित झालेलं आहे तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, मुळात हा चित्रपट गाजलेला आहे. आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांनी हा चित्रपट फक्त राजेश खन्ना यांच्यासाठी पाहिलाय, काही जणांनी मुमताज यांच्यासाठी पाहिलाय.
0: बरोबर बरोबर.
1: असं म्हणायला हरकत नाही.
0: बिंदू खलनायकेचं काम करायच्या, बिंदू नानूभाई देसाई त्यांचं पूर्ण नाव, त्यांनी माहिती झाली त्यावेळी, ती गुजरातची नटी, पण त्या गाजल्या. त्यांनी देखील 100 सिनेमात खलनायिका काम केलं आहे.
1: म्हणजे
0: एकूणच त्यावेळेचे सिनेमा पाहण्यासारखे होते. ते दिवस गेले, आता थिएटरकडे कोण जातच नाही, आणि मोबाईल मध्ये देखील काय सिनेमा आम्ही बघत नाही. पूर्वीचे सिनेमा आहेत ते डोक्यात बसले, ते डोक्यात बसले.
1: आणि थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची जी मजा होती,
0: थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं म्हणजेच मजा. 3 तास स्वतःला विसरून जातो माणूस, बाहेरच्या घडामोडीकडे लक्ष नसतं, आणि बाहेर आल्यानंतर देखील फ्रेश वाटायचं. आता तसं नाही आहे.
1: बरोबर. आणि पावसाळा म्हणलं किंवा पावसाची सुरुवात म्हणली की काही काही गाणी जी अगदी आठवतात ना हमखास, त्यातलं
0: पावसाची गाणी आठवतात. बघा, आठवतात, खरोखरच आठवतात.
1: त्यातलं हे गाणं
0: बरं वाटतं आता ऐकल्यानंतर. पूर्वीची गाणी आनंद बक्षीने लिहिलेलं सगळं शब्द, त्याला लक्ष्मीकांत पॅरेलाने लिहिलेलं संगीत.

0: गीत आणि राजेश खन्ना सारखा गुणी आणि चॉकलेट हिरो याला पाहिल्यानंतर खुश होतात लोक.
1: बरोबर. साधी सोपी शब्दरचना आहे अगदी, काही म्हणजे त्याच्यामध्ये अवघड आहे, न समजण्यासारखं आहे सामान्य माणसाला असं काही नाहीये.
0: बरोबर.
1: हा, सावन आने का कुछ मतलब होगा, बादल छाने का कोई सबब होगा, इतकी साधी आणि
0: थोडी हे आहे ना. आनंद लक्ष्मीचं ते एक हेच आहे, काय लकब नव्हतं तशापैकी यायची. आणि लक्ष्मीकांत पेरलाल म्हणजे काय, एक नंबर.
1: खरंच ना, तेच म्हणणार होते मी की इतकं सुंदर संगीत पण आहे त्याला, त्यामुळे ते ओठांवर सहज येणारं असं गाणं आहे.
0: गाणी ओठावर आहेत, अजून जुनी गाणी ओठावर आहेत. कितीतरी गाणी, राज कपूरांची गाणी आहेत, देवानंदची गाणी आहेत, कितीतरी. आता ज्वेल थीफ सारखा सिनेमा किती वर्ष झाली बघा, पण त्यातली गाणी ना इतकी बरी वाटतात की ते वैजंती मालांचा नृत्य जे आहे शेवटचं ते अक्षरशः म्हणजे डोलायला होतं.
1: खरं नाही, या गाण्यातलं किंवा या चित्रपटामधली सगळीच गाणी म्हणा किंवा सगळं एकूणच जे आहे चित्रपटाला हवं असतं,
0: अभिनय हा होता जो ना जो जुन्या कलाकारांचा तो अगदी म्हणजे मनाला भावायचा अभिनय.
1: बरोबर, सगळंच जमून आलं या चित्रपटामध्ये.
0: हा, दो रस्त्यामध्ये सगळं आलेलं जमून. कथानक चांगला आहे, गाणी चांगली आहेत, कलाकार चांगले आहेत. मुमताज नावाची हिरोईन ही चांगली होती, ती देखील अभिनय करायची चांगली. ठीक आहे मॅडम,
1: ठीक आहे,
0: ओके,
1: धन्यवाद. केलात, आभारी आहे, धन्यवाद.

मी सुरेश रामू साबळे बोलतोय. मुक्कामर तामनगर तालुका कागद जिल्हा कोल्हापूरतून आपला नेहमी श्रोता बोलतोय. तर आज माझ्या मनात एक गाणं रुंची घालत आहे रे. चित्रपट आहे माहेरची साडी. आधी गीताची बरं का सरलाही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी. हे गीत आहे. गीत जगदीश शेपूरकर संगीत

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन ए आय आर ऍपवर सुद्धा. कार्यक्रम सुरू आहे गाणं मनातलं.
1: गाणे सांगत होतो.
0: हो सांगा, तुमचं नाव पण सांगाल आधी.
1: विशाल भोसले मिरज. गाणे सांगत होतो.
0: सांगा ना.
1: प्रेरणा मधलं.
0: बर.
1: सलमान खानची गाणे मला खूप आवडतात. मुले गाता टिकेट करायला.
0: बर, काय विशेष?
1: सलमान खानची खूप गाणे आवडतात म्हणून त्या पिक्चर मधले गाणे सुंदर आहेत म्हणून मला ऐकायचं.
0: का आवडतात? पण अभिनेता म्हणून आवडतो का सलमान खान तुम्हाला?
1: अभिनेता म्हणून आवडतो म्हणून.
0: आता कितीतरी अभिनेते असतात आहेत आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये, पण सलमान खान तुम्हाला आवडतो अभिनेता म्हणून, मग काय वैशिष्ट्य त्यांचं जाणवतं तुम्हाला?
1: पिक्चर चांगले असते, स्टोरी चांगली आहे, गाणी चांगली असते म्हणून.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हा नमस्कार. कोल्हापूर केंद्र ना?
0: हो हो बोला, स्वागत आहे कार्यक्रमात.
1: हा मी बऱ्याच दिवसांनी फोन केला. मी कांदिवली मुंबईवरून अनिरुद्ध भातखंडे बोलतो.
0: हा बोला.
1: हा तर गाणं द्यायचं होतं तर त्याचे भाव सांगायला लागतील ना आधी. आता हल्ली पॉर्श गाय कसबन कल्याणपर्यंत दुःखद निधन झालं तर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक गाणं द्यायचं होतं. आणि त्यांनी काही जे सुंदर गाणी म्हटली आहेत, म्हणजे भावगीत असो भक्तिगीत असो, त्यातील एक सर्वात एक आकाशवाणीवर पण लागणारं एक गाणं आहे, भक्तिगीत आहे. नुसता विशेष म्हणजे आता जवळजवळ अधिक मास समाप्तीकडे आलेला आहे आणि साधारण त्या अधिक मासात कृष्णाची भक्ती, विष्णूची भक्ती, रामाची भक्ती, बालाजीची भक्ती केली जाते कृष्णाला समर्पण अशी. तर ते रमेश ते गीत आहे केशवा माधवा, त्यात कृष्णाचं अतिशय सुरेख असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तो अर्जुना म्हणजे रथा त्याने अर्जुनाचा हाकला आणि महाभारताचा प्रमुख एक म्हणजे अर्जुनाचा सारथी सारथी त्यांनी केलेला आहे आणि प्रत्येक भूमिका तशा त्यांनी केलेल्या आहेत. हा म्हणजे कृष्णाच्या जर बघितल्या तर लहानपणीच्या म्हणजे लोणी चोरून खाणं असो, गोपालन असो, नंतर

0: त्यांचा नाश असो असं सगळ्या भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्याचं ते थोडक्यात वर्णन असं ते रमेश अणावकरांनी केशवा माधवा या गाण्यात केलेलं आहे. आणि त्याला सुरेख आवाज असा सुमन कल्याणपुरी होता. आणि संगीतही असं दशरथ पुजारी यांनी एक छान दिलेलं आहे. संगीत सुद्धा ते आकर्षक आहे.
1: मुळात कसं आहे की सुमन कल्याणपूर यांचा आवाज खरंच आपण एक दैवी आवाज आहे असं म्हणायला लागतं.
0: आणि साधारण त्याची तुलना लता मंगेशकर यांच्याशी केली जाते.
1: बरोबर आहे.
0: हा म्हणजे साधर्म्य म्हणजे ज्याला सारखेपणा बऱ्याच बाबतीत आहे असं म्हटलं जातं. काही वेळा काही गाण्यात समजत नाही असाही भास होतो.
1: बरोबर. आणि दुसरा भाग म्हणजे तुम्ही जे गाणं सांगितलंय केशवा माधवा, तर तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे अधिक मासामध्ये आपण विष्णूचं नामस्मरण करणं त्याचं महत्व जास्त असत. तर विष्णू रूप म्हणजेच कृष्ण रूप असं म्हणतो आपण. आणि केशवा माधवामध्ये जे नामस्मरण आहे तुझं नामातरे गोडवा.
0: हो बरोबर. आणि सगळाच गोडवा आहे. मग सगळाच गोडवा एक असं काय गोड नाही असं नाही त्याच्यात. प्रत्येक त्याची भूमिका त्याचं वर्णन ऐकत राहावं वाटतं वाचावं
1: वाटतं. आणि कृष्ण स्तुती विष्णू स्तुती या गाण्यातून आपल्याला अनुभूती त्याची येते, अनुभव येतो त्यामुळं. आणि सुमनताईंच्या आवाजामध्ये हे गाणं कितीतरी वर्ष झाले आपण ऐकतो.
0: मला हे 50 वर्ष तरी होऊन गेली. म्हणजे मी लहानपणापासून तुम्हाला आणखी एक त्याच्या संबंधी आठवण सांगतो. म्हणजे देहाची तिजोरी नंतर माझ्या मते लाऊड स्पीकर वर त्यावेळी लाऊड लग्न समारंभात त्यावेळी ते आलेलं तेव्हा किती चोरी नंतर हे गाणं मला आठवतं.
1: बरोबर बरोबर.
0: त्याच्या पाठोपाठ हे गाणं आलेलं आहे म्हणजे ते पण गाजायचं त्यावेळी.
1: खरं. त्या गाण्यामध्ये सुद्धा इतका गोडवा आहे की
0: हो बरोबर आहे.
1: ते गाणं आपण आजही विसरू शकत नाही.
0: हो बरोबर आहे.
1: तर खूप छान गाण्याची पसंती म्हणण्यापेक्षा मनातलंच गाणं आहे हे तुमच्याच काय अनेकांच्या मनातलं गाणं आहे. आणि अनेक वर्ष मनातलं गाणं आहे हे आपल्या. असं सुंदर गाणं आपण ऐकूया या निमित्ताने.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, बोला.
1: कुमार चौधरी बोलतोय.
0: बर बर, बोला.
1: आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम चांगले आहेत, आवडतात, नेहमी ऐकत असतो मी. आज मला एक गाणं ऐकायचं आहे. सचिन पिळगावकर आणि वर्षा उसगावकर यांच्यावरती चित्रित केले गेलेलं आहे. थांब ग सजने थांब ग जरा.
0: बर.
1: स्वतः सचिन पिळगावकरांनी ते गाणं गायलेलं आहे आणि अनुराधा पडवा यांनी गायलेलं ते गाणं.
0: बर.
1: सुधीर मोघे यांचं ते गाणं आहे. खूप चांगलं असं गाणं आहे. ते आज मला ऐकायचं.
0: काय विशेष?
1: पिक्चर चांगला आहे. स्वतः सचिन पिळगावकरांचा आवाज मला आवडतो. ते स्वतः दिग्दर्शक या भूमिकेत आहेत आणि स्वतः हिरो सुद्धा आहे. त्यामुळं सगळ्या अष्टपैलू कामगिरी त्यांची मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आहे. खूप चांगले त्यांनी गाणी गायलेली सर्व चित्रपटामध्ये. त्यांचंच हे एक गाणं आहे.
0: अच्छा. आणि त्यांचा म्हणजे स्क्रीनवरचा वावर किंवा असं जो म्हणतो आपण एकूण चित्रपटामध्ये, तो कायमच असा प्रसन्न राहिलेला आहे.
1: हो हो.
0: त्यांच्या अभिनयामध्ये उत्स्फूर्तता आहे असं म्हणायला हवं.
1: हो हो हो, तेच म्हणलं मी. ते अष्टपैलू आहेत आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं.
0: आणि त्यावेळेची गाणी जी त्या चित्रपटांमध्ये होती किंवा त्यांच्यावर चित्रित झालेली होती, ती सुद्धा अजूनही अशी एक प्रसन्न वाटणारी अशी गाणी आहेत.
1: हो हो.
0: ऐकून एकदम आपला मूड छान बदलून जातो, प्रसन्न वाटतं आपल्याला.
1: हो हो.
0: आणि त्याचं संगीतही तेवढंच छान आहे.
1: हो हो.
0: आपल्या मनाला पटकिनी भुरळ घालणार, पटकिने आपला मूड चेंज करणारी अशी बरीचशी गाणी आहेत त्यांची.
1: हो हो, नक्कीच. त्यामधीलच हे खूप अतिशय सुंदर असं गाणं आहे मॅडम.
0: हा, संगीत जे दिलंय त्याला.
1: हो हो, नक्की.
0: तर ते त्यामुळे गुणगुणावं असं वाटतं आपल्याला केव्हाही.
1: हो हो, नक्कीच नक्की.
0: ठीक आहे, ऐकूया मग तुमच्या मनातलं हे गाणं.

0: कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आणि मी आहे तुमच्यासोबत शिल्पा।
1: आकाशवाणी कोल्हापूर।
0: हो बोला।
1: मी नरहरी
0: कळंबा
1: रोड इथून बोलतो।
0: हा
1: अमल पालेकर आणि जयश्री के यांच्या भूमिका होत्या। तूच माझी राणी हा चित्रपट होता, त्यातील एक गाणं आम्हाला आज ऐकायचं आहे।

0: मागच्याच 9 जूनला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यावेळी मी फोन करायचा प्रयत्न केला पण लागला नाही, आज लागला. त्या आमच्या लग्नाला 39 संपून 40 वर्ष लागलं. तसंच माझ्या बायकोशी बोलताना मी म्हटलं की असं आपण एखादा फोन लावूया का. मग त्यावेळेला म्हटलं आपण गाणं कुठलं सुचवायचं, तेव्हा माझ्या बायकोने हे गाणं सुचवलं, ते आज आपण ऐकूया. आज 40 वर्षाच्या आयुष्यात लग्नाच्या ह्याच्यामध्ये आम्ही अगदी स्टेबल आहोत. जे पूर्वी एक गाणं लागायचं, जीवनात ही अशीच राहू दे, हा चित्रपट मी पाहिला नाही. पण नाईची अवस्थाही आमच्यासारखी असावी की आता सगळं काही आहे, बस ते असंच राहू दे अशा अर्थाने हे केलं. हाही तूच माझ्या राणी मी काही आम्ही पाहिलेलं नाही, पण गाणं आकाशवाणीवर ऐकलेलं आहे.
1: तुमच्या सहजीवनाची 40 वर्ष झालेली आहे, त्यामुळे तुमचंही अभिनंदन.
0: थँक्यू, धन्यवाद.
1: या निमित्ताने तुम्ही हे गाणं तुमच्या मनात असणं साहजिक आहे म्हणजे.
0: हो ना.
1: नाही, आणि साहजिक आहे म्हणजे या वयाच्या टप्प्यावर आपल्या जबाबदारीतून आपण थोडेसे मोकळे झालेलो असतो असं म्हणायला हवं.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे मग आपण म्हणतो ना की ताजं लोणचं जे असतं त्याची खुमारी वेगळी असते आणि मुरलेल्या लोणच्याची वेगळी असते, तसं कुठेतरी हे नातं परिपक्व झालेलं असतं.
0: ते मी तुला विचारलं फोन करूया का, तेव्हा तिनं मला हे गाणं सुचवलं, म्हटलं आज पाहूया आपलं करतो आणि आज लागला.
1: आणि सुरुवातीचं म्हणजे लग्नानंतर हे गाणं ऐकणं आणि आता वयाच्या या टप्प्यावर हे गाणं ऐकणं यामध्ये खूप खरं तर फरक आहे असं म्हणायला पाहिजे. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे परिपक्व झालेलं नातं असतं हे. आपण एकमेकांच्या साथीने अनेक सुख दुःख भोगलेली असतात, अनेक संकटांना तोंड दिलेलं असतं,
0: असे अनेक प्रसंग येऊन गेले, पण आज ते सगळ्यात आम्ही पार पडून आता हे अगदी ह्यांचं आलं म्हणजे स्थैर्य अगदी समाधानी वृत्ती म्हणता येईल.
1: तेच म्हणूनच म्हटलं मी की मी राजा आणि तू राणी हे वयाच्या 25 म्हणणं, 30 म्हणणं आणि वयाच्या 55-60 वर्षी म्हणणं.
0: हो बरोबर आहे ना, हेच सुद्धा गाणं आहे बघा, आज और कल और आज मध्ये बबीता आणि रणजीत कपूरचं गाणं आहे. हम जब होंगे 7 साल की तुम तो होगी 55 की, बोलो प्रीत निभाओगे का तब भी अपने बचपन की.
1: बरोबर आहे, ठीक आहे. तर तुम्ही या गाण्याची पसंती कळवलेली आहे म्हणा किंवा तुमच्या मनात हे गाणं आता ठाण मांडून बसलं असं म्हणायला हरकत नाही, तर ऐकूया मग तुमच्या मनातलं हे गाणं. धन्यवाद.
0: नमस्कार.

0: प्रकाश कुलकर्णी बोलते पुनर्रत्न.
1: बर बोला.
0: तुकडोजी महाराजांचं अपंग.
1: बर ठीक आहे, त्याविषयी थोडस बोलाल. तुकडोजी महाराजांचं एकूण अभंग किंवा भक्तिरसातन ते काय सांगतात आपल्याला?
0: भक्तिमय सगळं आहेत आणि बोध घेण्याचं आहे. म्हणजे सध्याचे याला
1: तुकडोजी महाराजांनी किंवा एकूणच आपल्या सगळ्याच संतांनी आपल्याला प्रपंच भक्ती मार्गातून सुखकर कसा करावा हे सांगितलेलं आहे. त्यामुळे तुकडोजी महाराजांची अभंग रचना आजही आपल्याला मार्गदर्शक अशी ठरते आणि साध्या सोप्या शब्दांमध्ये रोजच्या आयुष्यातली उदाहरणं देऊन त्यांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलेलं आहे. तर ठीक आहे, ऐकूया तुमच्या मनातलं हे गाणं किंवा मनातला हा अभंग. धन्यवाद, फोन केलात, आभारी आहे.

0: श्रोतेहो, अवीट गोडीची सुमधुर अशी गाणी आपण ऐकली. त्या गाण्यांबद्दल आपण बोललो. पण मंडळी, आता वेळ झालीये कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात आपल्या मनातल्या गाण्यांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: माझे गाणे एकच, माझे नित्य ते गाणे, माझे गाणे.
2: गाणं मनातलं,
1: गाणे ही गाणे, माझे गाणे.
0: गाणं मनातलं हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संवादिका शिल्पा पातकर. या कार्यक्रमासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून आपल्याला तंत्रसहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी, आणि पन्हाळा प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपण सहाय्य केलं होतं संजय कुऱ्हाडे यांनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: गाणं मनातलं हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
4: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
5: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

साहित्य मुलाखती गप्पा छान, इतिहास विज्ञान माहिती चिखाण, बाल चमूंच्या कौशल्याचा जिथे निनादे सुरेल वेणू, या साऱ्या रंगांची उधळण होऊनी तिथे चखुलते इंद्रधनु। श्रोते हो, अशी विविध क्षेत्रातली माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे इंद्रधनु। जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

0: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: खर तर जेवढ्याच तेवढा गुळ किंवा साखर घातलं तरी चालतं का, थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझं आंबा पुराण संपलं नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस? अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो, तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा, चौसा, लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असतं. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तो कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: हो, मी तुला आज का ओळखतोय? आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो, तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस.
0: आणि टोपलाभर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू, तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा, वी आर क्लास अपार्ट, ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक, तुने असली आंबा खाया ही नाही, केवल हापूस को कवटाळ कर बैठे हो. रोहित, तुला आठवतंय का सधू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता?
1: हो तर, त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो, पण तू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे, पण तू फार मोठ्या आनंदाला मुकतोयस हे मात्र खरंय.
1: असू दे ग.
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नावं सुद्धा काय तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या, बोरशा, बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय?
0: हो, म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 31 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय, वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं?
0: अरे रे रे, नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण, अगं खाताना कसले नियम आणि अटी आहे काय?
0: जाऊ दे, आपण विक्रम आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार.
1: हे बघ हे बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक, म्हणे फ्लेक्झिबल. रोहित, तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं
1: झालं मला माहिती आहे. आता तू ते मंगळागौरीचे खेळ आणि

0: फ्लेक्सिबिलिटी वगैरे सांगायला घेणार काय ते गाठोड गोफ आणि काय बस फुगडी.
1: अरे काय हे, नाही रे यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते. अचाट अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
0: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
1: वा,
0: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
1: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला. म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
0: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जातं.
1: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता, आणि म्हणूनच एका चॅनलवरती याची माहिती कुणी सांगत होतो. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
0: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल, पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
1: पडला उजेड पडला
0: कशाला.
1: अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जर माणूस काचकच करत असतो तर म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा.
0: हे बघ सुखदा, तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला. हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा.
1: बरे आणखी कोणी इथे तिसरं नाहीये. नाहीतर
0: काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं.
1: अरे नाहीतर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
0: अजिबात नाही, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची, टीका करायची तुम्हा बायको लोकांची सवयच असते. बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
1: अच्छा.
0: हो, उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
1: नको रे नको, एवढे विनोद एका पटपट एक नको करू.
0: विनोद नाही करत आहे.
1: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
0: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती.
1: काहीही कारण सांगू नकोस, आज तुला कुठेही जायचं नाहीये.
0: अगं,
1: आणि ऑनलाईन मीटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
0: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा, बरं. आज्ञा करा बाईसाहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे.
1: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
0: का तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय. हा, दया मामी किंवा अविनाश आजोबा.
1: एक मिनिट, ना माझ्या माहेरचं ना सासरचं कोणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कोणी येणार असेल तरच करतात का रे.
0: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास ते धू हे झटक ते पटक सुरू होतं, आणि मग काय मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू म्हणून म्हटलं.
1: अतिरेक करू नकोस रोहित, खरं तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते, पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
0: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
1: वाटलंच मला, स्वतःवर आलेली चिमूटभर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
0: बघ सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
1: हा हा हा हा, तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
0: का
1: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
0: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय. तर
1: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
0: अच्छा,
1: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे, इतकंच म्हणायचंय मला.
0: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी, वो झासी वाली राणी थी.
1: अरे हे काय मध्येच.
0: तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध.
1: मी अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
0: हो हो हो हो,
1: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
0: पण सुखदा मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग की मी तुला मदत करतच नाही का. सॉरी म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
1: करतोस रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
0: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
1: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
0: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
1: कॅलेंडर मध्ये काय. अच्छा,
0: अगं बघ ना, तू पण बघ.
1: रोहित उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
0: काय,
1: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे.

0: आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
1: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे म्हटलं.
0: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश, आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
1: खरे ग, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
0: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
1: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
0: चालले? मी कुठे चाललोय?
1: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला भेद रद्द असणार.
0: कसला भेद आणि काय रद्द?
1: घ्या, स्वतःच म्हणायचं, साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
0: ते ना, नाही नाही नाही छे छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचंय, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम, बाकी बाल्कनीत मी माझ्या माझ्या करून घेईन.
1: चालतंय चालतंय, आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
0: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला आणि या माणसाला छोलेपुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.
2: आज मैं ऊपर आसमानीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
1: अगं शर्वरी शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना है पीछे म्हणतेस म्हणून विचारलं.
2: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही तीन जण एकदम पुढे आलो पण मी बाजी मारली, ते राहिले मागे म्हणून म्हटलं आज मैं आगे.
0: अगं ए बाई, असं ढकला ढकली करून वगैरे रिक्षेत दिसायला तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
1: पण मला ऐकून मजा आली. करायचा का असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा, मी तुझ्या बाजूनी आहे.
2: वा वा वा. अगं पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बरं का.
1: हे बघ ते जाऊ दे. मला सांग शर्वरी, तुला छोलेपुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
2: अरे वा, छोलेपुरी ही तर माझी फेवरेट, पण आमच्या बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत. मला चालतील छोले.
0: उंदराला मांदर साक्ष. विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते मुलगी.
2: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला एवढंच. काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
1: 100% बरोबर आहे. आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हॉट्स आहे
2: क्या बाब, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटतंय.
0: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा.
2: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा भेद. वा वा वा, काही चाट आयटम वगैरे वाटतं.
1: हो हो हो शर्वरी, आता मात्र फटके मिळणार बर का. शांत बस जरा आता.
0: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय. किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत आणि रोहित तू ओट्यावर चढून.
1: सुखदा तुला माहिती आहे ना मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस. तू आपलं त्या सर्व्हिसेस वाल्यांना बोलावून घे सरळ.
0: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित.
1: अगं असं नाही ग.
0: बरं, आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे.
2: अगं पण सुखदा, खरंच त्या सर्व्हिस वाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात. तू म्हणशील ते साफ करून देतात.
0: उद्या साबण लावायला, आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं. काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना.
1: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी, म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं.
2: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून. फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं, आणि खरं सांगू का त्याची सुद्धा गरज भासत नाही.
1: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते, हो की नाही? होतं काय की मदत करायला मी तयार असतो पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस.
0: अरे रोहित,
2: मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं, स्वयंपाक सगळं तूच करणार.
1: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार.
0: एवढं काही नाही हा, पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी काम झाल्यावर.
2: एकदा

0: फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना. सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे, खुर्च्या, टेबल, पंखे एवढं साफ करून घे.
1: ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून.
2: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टीत टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको.
0: सुखदाचं आवडतं वाक्य, कुठल्याही गोष्टीत च नको. मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव आणि.
1: अगं हो, मी म्हटलं ना की बोलावते एकदा.
2: एकदा नाही, आजच फोन करूया. टुमारो नेव्हर कम्स, तुझ्या बाबांचं वाक्य.
0: हा दादा, हा घे नंबर, ठरवूनच टाकाच. सुखदा, सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो.
2: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने, माझ्या नियमांनुसार व्हायला हवी. हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते.
1: अरे हट्ट म्हणून नाही, पण स्वच्छता, शिस्त, नीटनेटकेपणा असं काही असतं ना.
2: तुला सांगतो शर्वरी, मध्ये जी पाठ ढुकत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या.
0: माहितीये ना सविता मावशी ना, छान स्वयंपाक करतात त्या.
2: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं,
0: म्हणजे
2: त्या येणाऱ्याचं सुखदाला कोण टेन्शन. मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार आणि काय काय.
0: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
2: अगं काय तुला सांगायचं.
1: पण काय रे रोहित, तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का.
0: पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं, झालं.
2: छे छे छे, हे तर भलतच बोलतीयस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असतं, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काय इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
0: पण सुखदा मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको.
1: कळलं कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
2: पचवण्यासाठी तू ना सुखदा फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा हे सगळं पचवायला.
0: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा
1: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा, कधीतरी सिरियसली घ्या रे. मी काय म्हणते ते
2: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग, घरात सोडा आहे का.
1: सोडा हा आहे, आहे थोडासा.
2: ठीक आहे, थोडा तर थोडा. आपण मस्त सोडा पिऊया थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कास वाला मोहितो बनवतो मी.
1: मोहितो की मोजितो, जाऊ दे जाऊ दे काय असेल ते. हा हे घे, सरबतासाठीचं सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतंच. साखर, पुदिना, लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
2: हा मी घातला बर्फ, ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आ हा हा हा, आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
0: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो
1: प्या आणि गारे गार व्हा.
3: श्रोते, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळसुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्यापाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुषसुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत, तसंच आपल्या आहारात सुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले योग शिक्षिका, योग मार्गदर्शक

0: वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केलं आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात, अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योगवर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतनतर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये 2वा क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योगविषयक घेत असतात, त्याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात. वर्षाते नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाते, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार विहार आचार आणि विचार हे 4 मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या 4 मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय पण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
0: बरोबर.
1: तर हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
0: म्हणून आसक्ती सोडायची.
1: आसक्ती सोडायची. तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात, तर याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली.
0: बरं,
1: आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
0: बरं.
1: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील आणि तेच आरोग्याची मुख्य गुरुकिल्ली असं मला वाटतं.
0: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं, नाही का? मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
1: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये
0: आणि
1: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
0: बरेच वेळा
1: बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला, चमच्यानी खातो, इकडे काम चालू आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षानी केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलनवलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो. ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी

उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्यापुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे, ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा, मुदिता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एकतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत, मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे

0: पाहिजे, ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षणा. मुदिता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एकतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत, मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
1: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ
0: शकतो. त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घाईघाईने तयार होणार आणि 9 ऑफिसमध्ये पोहोचणार सुद्धा, वेळेवर पोहोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो कारण आपण 8-10 तासांनी खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडंसं घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरे, आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होत आहे की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल.
0: हो,
1: त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला 2 छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. 3-4 महिने ते आले आणि नियमित यायचे. 3-4 महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं,
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज 1/2 तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
1: अच्छा,
0: 1/2 तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि 1/2 तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो तेव्हाच ते एवढे येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि ते त्यांनी ते केलं की ते 1/2 तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले. आणि 2 महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध या
0: तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही पण ह्यानी का उपयोग झाला, कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर,
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा 1/2 तासाचा तरी वेळ असावा काही मिनिटांचा की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा,
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला तशी सवय लागली की आपण आपल्यासाठी 1/2 तास काढा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहितीये.
1: बरोबर,
0: तर हे असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबल लागलेली असतात, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो, जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबल काढून ठेवली पाहिजेत. म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा कुटुंबियांबरोबर, कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल.

0: आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तर ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर.
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर, घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात, तर हे जमलं पाहिजे,
0: हे जमलं पाहिजे. किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकारानी आणि प्रार्थनेनी होते, तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते. पण सामूहिक प्रार्थना केली जाती योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या
0: बसतं, हो,
1: तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन
0: बसू
1: शकतात. अष्टांग योगामध्ये आसन, प्राणायाम याच्याबरोबरच यम नियम सांगितलेले आहेत, तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
0: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी, जे कुटुंबात राहतात त्यांच्यासाठी सांगितलाय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातले किती वेळ करू, जास्तीत जास्त एक किंवा दीड तास, आणि मग उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या एक तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
1: अच्छा.
0: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार, आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल. म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत? तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिलेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरणा. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण, त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
1: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
0: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं? तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
1: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
0: अपशब्द बोलणं,
1: कसं
0: वाचिक हिंसा म्हणजे रागवणं, पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं, बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात आदराने आपण त्यांच्या, म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं? पतंजलींनी सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आत्ता खूप छान गोड बोलते पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या, म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
1: बरं.
0: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
1: द्यावं तसं घ्यावं,
0: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं आयुष्य काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
1: बरोबर.
0: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला जायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय? एक संस्कृत म्हण आहे, त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका.

0: तिथे शक्यतो मौन पाळा आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे दोन यम झाले अहिंसा सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कोणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
1: ज्याचं श्रेय त्याला द्या,
0: त्याचं श्रेय त्याला, आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
1: व्यक्त होत नाही,
0: व्यक्त होत नाही काही वेळेला, मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलंय की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळ पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो श्रेय दुसरा घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन सांगेन तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा तिसरा यम झाला अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय, की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो
1: म्हणजे.
0: पण मग
1: अगदी खरं, अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स, बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात, आणि याच्यामध्ये तरुण मुली
0: दिसतात. हो खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणारे, तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात. आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा.
1: बरोबर.
0: योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या, आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला,
1: त्याची सवय नाही होता,
0: सवय होता कमा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे. ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू.
1: वा.
0: आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
1: म्हणजे प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश,
0: ईश्वराचा अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना.
1: वा.
0: तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ
1: शकतो.
0: आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरी सुद्धा आपण काही सण आला, काही एक्झिबिशन्स आली की आपण अजून दोन घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्तिविकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर असे त्यांनी 5 यम आपल्याला सांगितलेत.
1: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे, पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा, हे झाले यम,
0: हे 5 यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे 5 नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
1: आणि त्या
0: मार्गदर्शकांकडून आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण काय बघतो काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत, काय बघतायत आणि

0: त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय, तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं, तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला, प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष.
1: बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल,
0: बरोबर,
1: त्याचा सुद्धा स्वीकार करता येईल.
0: स्वीकार करता येईल, तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का, तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलं. त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत, तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही. तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर, तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच संतोष तप, त्यानंतर येतं स्वाध्याय. हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवाला सकाळपासून
1: दिवसभरात घडलं. ते
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं, की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे, ह्याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ,
1: आत्मपरीक्षण करणं,
0: आत्मपरीक्षण करणं, बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ, जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील, ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय, बरेच वेळा आपण असं
1: द्विधा
0: मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको, तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान, अजून एक नियम दिलाय तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत त्या ईश्वराच्या इच्छेने घडतायत असं जर आपण मनात भावना ठेवली, तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पणमस्तू,
0: श्रीकृष्णार्पणमस्तू, बरोबर. कारण की काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले, तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल, हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे, पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप महत्व आहे, आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे, की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ऍडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या, विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते, तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का?
0: खरं आहे, बरोबर आहे. आता हे जे बदल घडत आहेत म्हणजे कालानुरूप बदल घडत आहेत, तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय.
1: हा,
0: पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे, ती सकाळी झोपणारच आहे, तिथे आपण काही करू शकत नाही, मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल.

0: तिच्या आरोग्यासाठी
1: कुठच्याही पद्धतीचा व्यायाम
0: कुठच्याही पद्धतीने,
1: म्हणजे आजकाल मुलं जिम मध्ये
0: जिम मध्येही जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे, ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना.
1: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो. ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं, नाही का?
0: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो, तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण, तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
1: बरं.
0: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा, पण आता ते शक्य नाहीये, तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीन मधनं जात आहेत, रात्री काम पहाटेपर्यंत काम, त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
1: आजकाल मधुमेह, ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडीत आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोन मैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योगमार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
0: चालणं धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत, हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस, तिथून एंडॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एंडॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
1: अच्छा.
0: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये.
1: बरं.
0: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
1: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
0: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलंय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझं हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत.
1: बरं.
0: तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
1: हिंडत फिरतं राहू शकतं
0: माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखत आहेत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असे जे मध्यमवयीन असतात त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्य नमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम, असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योग मार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
1: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आत्ता तुम्ही

0: आम्हाला दिल्या.
1: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता.
0: हा,
1: तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस. तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
0: बरं,
1: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
0: कारण त्याला त्याचा चांगला
1: परिणाम, इतका चांगला फायदा त्याला झाला होता की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
0: वर्षाते तुम्ही स्वतः या योग मार्गाकडे कशा वळला?
1: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
0: बरं,
1: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
0: अच्छा.
1: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास म्हणजे. त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेचे आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
0: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो इतकंच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट, शारीरिक त्रास सहन केला, त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोत्या, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका, दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: जाएंगे।
1: पेट की बहुत सारी बीमारियों पर प्रकाश डाला है हेपेटोलॉजिस्ट और गैस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट।
2: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी। नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध। अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू। आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे।

हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे. स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रती असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत. फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढून 12.5 रुपये प्रतिलिटर झालं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते, त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006ला पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

0: राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या MT सेटबेल्लो जहाजातले 31 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. यातल्या 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: इनके लिए यादगार विरासत की तरह है.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचं विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात

करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20-0 देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 ला अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं. मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ईडी चौकशी सुरू होती त्यामुळे त्यांना बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा

करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एनटीएनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर काँग्रेस जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल, स्टार्च, सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे, तर सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला, त्यावेळी पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेन सियामीनं प्रत्येकी 1 गोल केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचे विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत इंटरनेट स्लँग्स, आपल्या पिढीची भाषा या विषयावर. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण ज्या वेगाने जगतोय त्या वेगानेच आपली भाषा देखील बदलते. एकेकाळी संवादासाठी पत्र, नंतर दूरध्वनी आणि त्यानंतर मोबाईलचा वापर झाला. पण गेल्या 2 दशकांमध्ये इंटरनेटनं आपल्या संवादाच्या पद्धतीत अशी क्रांती घडवून आणली आहे की आजच्या तरुण पिढीची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली आहे. या भाषेला आपण इंटरनेट स्लँग किंवा डिजिटल स्लँग म्हणतो. ही केवळ काही शब्दांची यादी नाही आहे, तर ती एका संपूर्ण पिढीची अभिव्यक्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगाशी जोडून घेण्याचे माध्यम बनली आहे. म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं LOL, OMG, BRB, BTW, IDK, GOAT, FOMO, YOLO असे शब्द वापरले तर त्यामागे केवळ संक्षिप्त रूप नसतं, तर त्या शब्दांमध्ये संपूर्ण भावना दडलेली असते. काय आहे ना, इंटरनेट स्लँग म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला. ही भाषा जलद, प्रभावी

मित्रांनो, इंटरनेट स्लँगचा जन्म हा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात झाला, जेव्हा चॅट रूम्स, मेसेज बोर्ड्स आणि SMS यांचा वापर वाढू लागला, तेव्हा अक्षरांची मर्यादा आणि टायपिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी लोकांनी शब्दांचं संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली, म्हणजेच लाफिंग आउट लाऊडचं LOL, ओ माय गॉडचं OMG आणि बी राईट बॅकचं BRB अशा स्वरूपातील शब्द सर्वप्रथम लोकप्रिय झाले. त्यानंतर सोशल मीडिया, मीम संस्कृती आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे या भाषेचा वेगाने विस्तार झाला. विशेष म्हणजे इंटरनेट स्लँग्स केवळ इंग्रजी शब्दांपुरता मर्यादित राहिली नाही, भारतातही तरुणांनी हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांमध्ये डिजिटल स्लँग तयार केली. झकास, भारी, सॉलिड, वाईब, फील यासारखे शब्द आजच्या ऑनलाईन संवादाचा भाग बनलेत. अनेकदा इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं मिश्रण करून तयार होणारी ही भाषा आपल्या सांस्कृतिक बदलांचंही प्रतिबिंब दाखवते. बऱ्याचदा इंटरनेट स्लँगकडे भाषेचा ऱ्हास म्हणून पाहिलं जातं. संक्षिप्त शब्दांमुळे व्याकरण मागे पडले की काय असं वाटू लागतं. परंतु भाषाशास्त्रज्ञ मात्र याबद्दल वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढी ही आपल्या स्वतःची शब्दसंपत्ती तयार करते. जसं पूर्वीच्या काळात विविध बोलीभाषा विकसित झाल्या, तसंच आजच्या डिजिटल युगात इंटरनेट स्लँग विकसित होत आहेत. इंटरनेट स्लँगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की ते लोकांना एकमेकांशी जोडतं. एखादा तरुण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी काही विशिष्ट स्लँगचा अर्थ त्याला लगेच समजू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर संवाद हा अधिक सुलभ होतो. ही भाषा डिजिटल समुदायाची ओळख बनते आणि लोकांना एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याची जाणीव करून देते. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पारंपरिक भाषेचं महत्व कमी झालंय. इंटरनेट स्लँग आणि औपचारिक भाषा या दोन्हींचं आपलं आपलं असं स्थान आहे. मित्रांशी गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना स्लँग उपयोगी पडते, परंतु नोकरीसाठी अर्ज करताना, अधिकृत ईमेल लिहिताना किंवा शैक्षणिक लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर हा आवश्यक असतो. त्यामुळे खरं कौशल्य म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणती भाषा वापरायची हे समजणं.

0: happening, baby?
1: आज अनेक तरुण इंटरनेट स्लँगचा वापर करून सर्जनशीलतेची नवीन उदाहरण निर्माण करतायत. डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून ते आपल्या कल्पना जगापर्यंत पोहोचवतायत. इंटरनेट स्लँग ही केवळ संवादाची पद्धत नसून ती आधुनिक सर्जनशीलतेचं साधन बनलीय. या भाषेच्या माध्यमातून विनोद, भावना, अनुभव आणि सामाजिक निरीक्षणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली जातात. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इंटरनेट स्लँगचा वापर करताना जबाबदारी देखील तितकीच महत्वाची असते. एखादा शब्द विनोद म्हणून वापरला गेला तरी दुसऱ्याला दुखावू शकतो. त्यामुळे ऑनलाईन संवाद करताना संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मकता जपणं हे आवश्यक आहे. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकंच त्याच्या वापराची जबाबदारीही मोठी आहे. आजची पिढी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढतीये. त्यामुळे इंटरनेट स्लँग ही त्यांची नैसर्गिक भाषा बनली आहे. ही भाषा त्यांची ओळख, त्यांची संस्कृती आणि त्यांचा काळ प्रतिबिंबित करते. उद्या कदाचित नवीन तंत्रज्ञान येईल, नवे प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि नवीन स्लँग शब्दही जन्माला येतील. पण संवाद अधिक वेगवान, अधिक सर्जनशील आणि अधिक जागतिक बनविण्यात इंटरनेट स्लँगचं योगदान कायम स्मरणात राहील. मित्रांनो, भाषा बदलते, समाज बदलतो आणि तंत्रज्ञानही बदलतं. परंतु प्रत्येक बदलामध्ये शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी दडलेली असते. इंटरनेट स्लँगकडे केवळ नवीन शब्दांच्या संग्रहाप्रमाणे न पाहता एका संपूर्ण पिढीच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाप्रमाणे पाहिलं पाहिजे. कारण ही केवळ इंटरनेटची भाषा नाहीये, तर ती आपल्या काळाची, आपल्या अनुभवांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पिढीची भाषा आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.
0: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँड अप कॉमेडी आणि जेनझी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून रोजी सकाळी 11:05 प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से. बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ
3: ऐ दिल दीवाने गाता जा धुन में उसी.
2: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां.
4: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.
5: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर.
6: कैसे कैसे मैं कैसे कैसे.
5: अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत विश्वजित जोशी आणि संगीतकार आहेत अविनाश विश्वजित.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीता बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: ಆಂತರಿಕ ಕರ್ನಾಟಕ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಲಡಾಖ್ ಜಾರ್ಖಂಡ್ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸ್ಥಳೇಷು ಮೇಘಗರ್ಜನೆಯ ಸಹ ವೃಷ್ಟಿ ವಿದ್ಯುತ್ ಚ ಸಂಭಾವ್ಯತೆ ಅನೇನ ಸಹ ಪ್ರತಿಹೋರಾ 50 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಪರಿಮಿತ ವೇಗೇನ ಪ್ರಬಲ ವಾಯುಷ ಚ ಸಂಭಾವ್ಯತೆ ಜನಾಃ ಅವಶ್ಯಕ ಜನಸಂಚೇತನಾಃ ಪಾಲಯಂತು ಋತುಃ ವಿಭಾಗಸ್ಯ ನಿರ್ದೇಶಾಂಚ ಅನುಸರಂತು ಇತಿ ವಾರ್ತಾಃ
1: श्रोते हो आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. तुम्ही आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया ऋतूबदल आणि ज्येष्ठ मंडळींची काळजी याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी साधलेला संवाद. ऐकूया कार्यक्रम अमृत कलश.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, जून महिना हा दोन ऋतूंना जोडणारा असा महिना असतो, कारण या महिन्यात उन्हाळा संपायला आलेला असतो आणि पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. तर अशा या ऋतुसंधी काळात आपल्या ज्येष्ठ मंडळींना आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. असं होऊ नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी, आणि विषय आहे ऋतुबदल आणि ज्येष्ठांची काळजी. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आत्ताच मी म्हटलं तसं हा ऋतुसंधी काल आहे, उन्हाळा संपत आलेला आहे आणि पावसाळ्याची सुरुवात आहे, तर अशा वेळी वातावरणामध्ये खूप बदल होत असतात. तर हा ऋतुसंधी काल म्हणजे नेमकं काय आणि शरीरावर याचा कसा परिणाम होतो?
1: आयुर्वेद जे काय शास्त्र आहे ते जीवनाविषयी ज्ञान देणारं शास्त्र आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदात केवळ औषधच असं नाहीये, तर दिनचर्या, ऋतुचर्या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आयुर्वेदामध्ये एकूण 6 ऋतूंचं वर्णन केलं आहे आणि पर्टिक्युलरली ऋतुसंधी म्हणून एक विशेष भाग वर्णन केलेला आहे. म्हणजे जो ऋतू संपत आहे त्याचा शेवटचा आठवडा आणि जो ऋतू सुरुवात होणार आहे त्याचा पहिला आठवडा. तर यात काय होतं नेमकं, पहिला ऋतू आपली लक्षणं सोडत असतो आणि नवीन ऋतूची लक्षणं दिसायला लागतात. त्याच्यामुळं शरीरामध्ये जे वातपित्त कफ जे दोष असतात त्यांच्यामध्ये बराच बदल होतो आणि साधारणतः आपल्याला याच ऋतूमध्ये वेगवेगळे त्या दोषांमुळं होणारे विकार होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं त्याला ऋतुसंधी असं म्हणतात. त्याच्यासाठी वेगळं वागणूक, वेगळी चर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे.
0: आता हा जो ऋतुबदल होतो आहे त्याच्यामध्ये कुठले आजार उद्भवतात सामान्यपणे या ज्येष्ठ मंडळींना?
1: ज्येष्ठांचं आरोग्य हा खरंच महत्वाचा विषय आहे, कारण आयुर्वेदानुसार ज्येष्ठांचं जे वात प्रकोपचा काळ असं सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये वयानुसार दोषांचे प्रादुर्भाव असं सांगितलेलं आहे. साधारण लहान मुलांना कफाचा प्रादुर्भाव असतो, तरुण व्यक्तीमध्ये पित्त प्राधान्य असतं आणि जसं वृद्धत्व यायला लागतं तसं वाताचं प्राधान्य असतं. त्याच्यामुळं काय होतं नेमकं, आत्ता हा ग्रीष्म ऋतू संपतोय. ग्रीष्म ऋतू हा कोरडा उष्ण अशा पद्धतीनं असतो. त्याच्यामध्ये काय होतं, वाताचा चय होतो, म्हणजे एखादा दोष वाढण्याची प्रक्रिया जी असते ती सुरुवात होते. आणि नेमकं वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा आपण म्हणू, त्याच्यामध्ये वाताचा प्रकोपाचा काळ असतो. नेमकं वृद्धांमध्ये वातप्रकोप स्वतःच वयानुसार असतो आणि हा वाताचा काळ. त्याच्यामुळं जास्तीत जास्त वाताचे विकार म्हणजे संधिवात आहे, संधी दुखणं, नंतर सर्दी, खोकला, त्याच्यासोबत असलेला कफ, कफ पातळ होणं, कफ घट्ट होणं, शरीर दौर्बल्य, वेगवेगळे वाताचे विकार या ऋतूत होण्याची शक्यता असते. त्यामुळं वर्षा ऋतूमध्ये विशेषतः वाताच्या दृष्टीनं आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं.
0: सर, या आजारांबद्दल तुम्ही सांगितलं की संधिवात लवकर होतो किंवा बळावतो ज्यांना असेल त्यांना,

0: या वातावरणामुळे. पण या व्यतिरिक्त जर कुणाला मधुमेह, रक्तदाब आणि यासारखे विकार असतील किंवा हृदय विकार असतील, तर त्यांनी काय करायला हवं आणि कशी काळजी घ्यायला हवी?
1: आता बघतोय आपण साधारण ज्येष्ठांना अगदी खूपच मधुमेह असणं आणि हृदय विकार असणं हे कॉमन झालेलं आहे सध्याच्या लाईफस्टाईल आणि याच्यामुळं. तर यात काय होतं, मेनली आपण बघतो की हा वाताच्या प्रकोपाचा काळ आहे, त्याच्यामुळं हृदय गती असणं, रक्तवाहिन्यांची गती असणं, रक्तदाब याच्यामध्ये खूप चेंजेस किंवा बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे आपल्या यकृताचा आणि अग्नी म्हणजे पचन शक्तीचा संबंध आहे. आणि वर्षा ऋतूत नेमकं अग्निमांद्य होतं, म्हणजे पचन संस्था स्लो होऊन जाते. आणि त्यात काय होतं की चमचमीत खावंसं वाटणं, ऋतूनुसार काहीच्या काही पदार्थांच्या बाबतीत आपली खाण्याची इच्छा होते आणि नेमकं तिथे सगळी गडबड सुरू होते आणि त्याच्यामुळं अग्निमांद्य होतं. आणि एकदा मेटाबॉलिझम बिघडला की मधुमेहाला वाढायला काही वेळ लागत नाही. आणि साधारण मधुमेह, हृदय विकार, वृक्काचे म्हणजेच किडनींचे विकार, फुफ्फुसाचे विकार, हे सगळे एकामेकाचे भाऊ असल्यासारखं, एक आला की तो दुसरा त्याच्यासोबत यायला तयार असतो. त्यामुळे विशेष करून या काळामध्ये आपण खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपला अग्नी कसा आहे म्हणजेच पचनक्षमता कशी आहे कडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. अग्निमांद्याचा सीझन असल्यामुळं आपण थोडंसं कमी खाणं, पथ्यकर खाणं हे खूप आवश्यक आहे. तसं झालं तर मग फार आरोग्याच्या तक्रारी निर्माण नाही होणार.
0: सर, तापमानात जे बदल होतात या दिवसांमध्ये, त्यासाठी विशेष अशी काळजी या ज्येष्ठांनी काय घ्यायला हवी? कारण काय होतं की उन्हाळ्यामध्ये कूलर, एसी इतके सुरू असतात आणि अचानक वातावरणामध्ये गारवा यायला लागतो.
1: आपण हा विशेष ठेवलाय ऋतुसंधी काळ हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे पहिल्या ऋतूच्या सवयी ज्या आहेत किंवा जी ऋतुचर्या आहे, आपली वागणूक आहे, ती हळूहळू सोडायची आणि नवीन ऋतूला ऍक्सेप्ट करायचं. पण दुर्दैवाने काय होतं, आपल्याला सवय होऊन जाते कूलरची म्हणा, एसीची म्हणा, थंड खाण्याची. तर या सगळ्या ह्याच्यात ऋतू बदलला तरी बऱ्याच वेळा या गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत आणि त्याच वातावरणात आपण राहायचा प्रयत्न करतो. तो मोह टाळणं खूप आवश्यक आहे. ऋतू बदलला आहे, टेम्परेचर कमी झालं आहे, वातावरणातलं तापमान कमी झालं आहे, तर ते आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि शांतपणे याच्या सगळ्या सवयीत हळूहळू हळूहळू त्याच्यातून बाहेर पडणं आणि येणाऱ्या ऋतूच्या दृष्टीनं काळजी घेणं आवश्यक आहे. असं जर आप या 15 दिवसात जर नीट काळजी घेतली तर शक्यता आहे की या ऋतूच्या बदलामुळे होणारे आजार आपल्याला होणारच नाहीत. पण आपण तो मोह सोडणं आवश्यक असतं.
0: या लोकांची तशीही वाढत्या वयामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झालेली असते, क्षमता कमी झालेली असते, तर या काळामध्ये विशेष अशी काळजी त्यांनी काय घ्यायला हवी खानपानामध्ये किंवा विहारामध्ये, आहारामध्ये?
1: याच्यामध्ये काय होतं की प्रतिकार क्षमता कमी असणं हे साहजिक आहे. वयानुसार हाडांची झीज होणं, ज्याला आपण म्हणतो इम्युन सिस्टीम आहे, ती वीक होते. त्याच्यामुळं छोटे छोटे इन्फेक्शन पटकन होतात, जसं काही वातावरणातल्या बदलामुळं असेल. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तर अनेक जसे फंगल इन्फेक्शन्स म्हणा किंवा बॅक्टेरिया, व्हायरसेस यांचा प्रादुर्भाव होतो, साथीचे रोग असतात. मग अशा वेळेस नेमकं स्वतःहून वयानुसार थोडीशी प्रतिकारशक्ती कमी असणं आणि दुर्दैवानं आहारामधल्या विहारामधल्या चुकांमुळं मग तसे आजार पटकन होतात. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या प्रतिकारशक्तीनुसार आहार विहार ठेवणं आवश्यक आहे. आणि प्रतिकारशक्ती काही एका दिवसात तयार होत नाही, त्याच्यामुळं साधारणतः सुरुवातीपासूनच आपण आपला प्रतिकारशक्ती चांगली कशी राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडंसं आहाराच्या बाबतीत स्वच्छता, नंतर शांत झोप असणं आवश्यक आहे, खाण्यामधली काळजी, आपल्या ज्या मानसिक भावनांमधली काळजी, असं जर केलं ना तर नक्की प्रतिकारशक्ती चांगली राहते. आणि कॉमनली जे काय आपण त्याला विक्टीम म्हणतो, आपण जसं एपिडेमिकचं विक्टीम म्हणतो, ज्याला आपण सार्वजनिक विकारांच्या किंवा जे काय संसर्गजन्य विकाराला विक्टीम कोण असतं असं, तर लहान मुलं आणि वृद्ध लोक. तर नक्कीच जर अशा पद्धतीची काळजी घेतली तर ज्येष्ठांना हे त्रास नाही होणार. त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार खावं, सणवार ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जरा सांभाळून खाल्लं, प्रकृतीनुसार खाल्लं, पचनक्षमतेनुसार खाल्लं, तर नक्की हे त्रास नाही होत.
0: म्हणजे एकूणच काय तर स्वतःची आपली तब्येत लक्षात घेऊन, प्रकृती लक्षात घेऊन तुम्ही राहायचं आहे सगळ्यांनी. सर, या ऋतुसंधी कालामध्ये सगळ्यात बळावणारे आजार म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप.
1: बरोबर.
0: तर यापासून संरक्षण करायचं असेल तर कसं राहायचं?
1: म्हणजे आता समजा आपण त्या काळात एपिडेमिक म्हणतात, व्हायरल फिवर म्हणतात आमच्या आयुर्वेदामध्ये, त्याला वातजेज्वर म्हणतात, म्हणजे वर्षा ऋतूत येणारा कॉमन आजार असतो. मग अशा वेळेस काय होतं की साहजिकच आहे आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे, तर सगळे रोगा सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे मंद अग्नीमुळेच सगळे रोग होतात असं सांगितलं. तर सर्वात चांगली पचनक्षमता ठेवणं आवश्यक आहे. जो काही थोडासा मोह असतो आहाराचा तोच सांभाळणं आवश्यक आहे, एक भाग.

0: दुसरं काय होतं की आता सर्दीचा विकार आहे, समजा सर्दी खोकला आहे, तर तसं वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, थोडंसं सगळीकडे ह्युमिड आहे, मग अशा वेळेस आपण कफ तयार होऊ नये, सर्दी होऊ नये म्हणून छोटे छोटे घरगुती उपाय आहेत, म्हणजे वेलची आणि लवंग जर आपण जाळून त्याची राख केली आणि त्याचं चाटण घेतलं समजा, तर ते व्हॅझोडायलेशनचं काम करतं, म्हणजे ठसक्याचा खोकला नाही येणार. सर्दीच्यासाठी साधारणतः दालचिनी, लवंग, वेलची, धणे, काळे मिरे दोन याचा जर काढा घेतला तर त्याने काय होतं की कफाची प्रवृत्ती थोडीशी कमी होते. तसंच जर सांधे दुखत असतील म्हणा किंवा थंडीचा खूप संसर्ग झालेला असेल तर तेव्हा स्वतःचं शरीर शेकणं, पाण्यामध्ये खडे मीठ टाकून ते पाय शेकणं, अगदी छोटे छोटे रोज अभ्यंग करणं हा सर्वात म्हणजे महत्त्वाचा उपयोग. अभ्यंग तर इतका छान आहे संधिवातासाठीचा, तो एक फायद्याचा आहे. ठसका लागून खोकला असेल तर तिळाच्या तेलात थोडंसं मीठ टाकून छातीला गरम गरम चोळणं, याने पुन्हा फुफ्फुसाचं विस्फारण होतं आणि ठसका लागून खोकला येत नाही. हे असे घरगुती उपाय अगदी करू शकतात. आणि थंड हवेत जाताना स्वेटर, मफलर, बाकी जे आवरणं सांगितलेली आहेत ते घालणं आवश्यक आहे. शक्यतो न जाणं थंड वातावरणात, या काळजी स्वतःहून घेतल्या तर हे संसर्ग काही होणार नाही.
1: डॉक्टर, आपण आपला संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: मला ऋणू झुणू रे भ्रमरा हे गाणं ऐकायला आवडेल.
1: नक्कीच ऐकूया.

0: ऋतुबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. सर, मगाशी तुम्ही सांगितलं की व्यवस्थित आहार आणि विहार तुम्ही ठेवला, तर आहारामध्ये नेमकं काय घ्यायला पाहिजे या काळामध्ये या लोकांनी, आणि एकूणच आहाराची त्यांची दिनचर्या कशी असायला हवी?
1: पहिल्यांदा आहार हा दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक असतं की ऋतूनुसार आहार काय आहे तो, आणि वयानुसार म्हणजेच आपल्या त्या जे काय वयाची अवस्था आहे त्याच्यानुसार अवस्था. तरुणांचा आहार वेगळा असू शकतो, लहान मुलांचा आहार वेगळा शकतो, आणि ज्येष्ठ लोकांचा आहार वेगळा असू शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, वर्षा ऋतू हा अग्निमांद्याचा काळ असतो, त्याच्यामुळं पहिल्यांदा आपला अग्नि कसा आहे ह्याचं परीक्षण करणं आवश्यक आहे. आपल्याला आहार घेतलेला पचतो का हे पाहणं आवश्यक आहे. आणि तसं असेल तर जसं आता हिवाळ्यामध्ये सकाळी लवकर भूक लागते, पण वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यात सकाळी लवकर भूक लागत नाही, मग नेहमीची सवय आहे मला गोळ्या घ्यायच्यात म्हणून नाश्ता करायचा आहे किंवा काहीतरी नाश्ता केलाय म्हणून खायचं आहे, अशापेक्षा खरोखरच आपल्याला भूक आहे का, किती प्रमाणात भूक आहे हे बघणं आहे. आणि जर अशी अवस्था असेलच, अगदी काही गोळ्यांसाठी म्हणा नाश्ता करायचा असेल, तर तो थोडासा हलका घ्यावा. हलका घेणं म्हणजे ते एखादं फळ खाऊ शकतो आपण, किंवा उपम्यासारखा भाजलेल्या गोष्टीचा काही विषय असू शकतो, कणकेचा उपमा वगैरे अशा पद्धतीनं की जे पचायला थोडंसं हलकं आहे. पण जर त्यात आंबवलेलं अन्न किंवा तळलेलं अन्न जर नाश्त्यात घेतलं तर ते नक्कीच पचणार नाही. दुपारच्या जेवणात सुद्धा आपण साधारणतः वर्षा ऋतूमध्ये मी सांगितलं की वाताचा काळ आहे, वातासाठी कोणते जे रस महत्त्वाचे असतात, मधुर, आम्ल आणि लवण, तर थोडंसं जेवणामध्ये या आहाराचा विषय आपण ठेवावा. हलका आहार असावा, भरजित अन्न खावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुनं धान्य खावं. इथं अडचण काय होते की आजकाल नवीन धान्य लगेच बाजारात येतं आणि थोडंसं आर्थिकरित्या सुद्धा ते परवडणारं असतं म्हणून सुद्धा, आणि दुकानदार सुद्धा त्याच्यावर भरपूर सूट लावलेली असते, त्यामुळं कदाचित आपल्याला मोह होतो की ते नवीन धान्य घेतलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की नवधान्य हे आयुर्वेदाने वर्ज्य सांगितलं आहे, क्लेदकारक म्हणजे शरीरामध्ये दोषांचं वाढवणारं आहे आणि अग्निमांद्यकारक.

0: त्यामुळे या वर्षा ऋतूमध्ये नवीन आहार खाऊ नये. जून आहार म्हणजेच जुना, एक वर्ष जुन्या काळी आपल्याकडे कसं धान्य घेऊन सहा महिने आठ महिने ठेवलं जायचं आणि
1: साठवण केली
0: जायची, तर तो प्रकार महत्वाचा आहे. तो त्या अन्नामधला जो क्लेद असतो, जो जडपणा असतो, तो कमी होतो. त्याच्यामुळे जून आहार वापरला पाहिजे. कच्च्या भाज्या शक्यतो खाऊ नये त्याच्यावेळेस. बऱ्याच वेळा काय होतं की काही डाएटच्या गोष्टीसाठी म्हणा किंवा सवय म्हणा, क्रेज म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की ते कच्चा आहार खाल्ला जातो. यावेळेस कसं असतं, या ऋतूमध्ये कच्चा आहार वर्ज्य असतो. सृष्टीमध्ये आम तयार असतो. आम म्हणजे अपाचित अवस्था असते, आम्लता असते. त्यामुळे कच्च्या भाज्या, कच्चा आहार खाऊ नये. शक्यतो उकडलेलं, शिजवलेलं व्यवस्थित आहार खावा, हलका खावा. खूप पाणी टाकलेला आहार, पाणीदार आहार खाऊ नये. पचायला हलका असेल असा आपण आहार जर घेतला तर नक्कीच हे त्रास कमी होतात.
1: सर, आपण आहाराविषयी इतक्या वेळ बोललो, पण व्यायाम आणि झोप तेवढीच महत्वाची आहे या मंडळींसाठी. तर ती कशा पद्धतीने, व्यायाम कशा पद्धतीने केला पाहिजे? 21 जून योग दिन आहे, त्याही संबंधित थोडंसं तुम्ही सांगा. आणि झोप किती महत्वाची आणि कशी घेतली पाहिजे?
0: 21 जून आहे, योग दिन आहे. खरंच योग ही भारताची सगळ्या जगाला दिलेली खूप मोठी देण आहे. योग हा कर्मसु कौशल्यम असा विषय आहे. आणि पुन्हा चित्तवृत्ती निरोध हा योग हा, म्हणजे दोन, एक मानसिकतेच्या संदर्भात योग मदत करतो आणि आपलं जे काय कर्म आहे त्याच्यात जे कौशल्य निर्माण करण्याचं काम सुद्धा योग करतो. त्याच्यामुळं योगाची एक स्टेज आहे की आसन. त्यामुळं जरूर योगाचा वापर सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी करावा. असं काही अपेक्षित नाही आहे की खूप एक्झर्शन, इतक्या वेळात एवढा व्यायाम करणं असं आहे. कारण हा व्यायाम हा वात प्रकोपक असतो. म्हणजे असं सांगितलेलं आहे की अर्धशक्त्या निशय वस्तू बलभी स्निग्ध भोजीभी, म्हणजे आपल्या शक्तीपेक्षा अर्धच व्यायाम करावा आणि स्निग्ध आहार ठेवून व्यायाम करावा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं व्यायाम करताना अतिशय सांभाळून आपल्या क्षमता, म्हणजे कोणीतरी 5 किलोमीटरची रेस पळाला, कोणी 50 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला, किंवा एवढी 108 सूर्यनमस्कार घातली या वयात सुद्धा, असल्या काही आपण भानगडीत पडू नये. आपल्या ज्या क्षमता आहेत, आपली प्रकृती आहे, त्याच्यानुसार करावा. आणि प्रत्येक व्यायामामध्ये शांतता आणि स्थिरता असणं अपेक्षित आहे. आसनं जे करताना सुद्धा खूप त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी म्हणू आपण, किंवा ते आसन सिद्धीसाठी खूप धडपडून प्रयत्न करणं असं अपेक्षित नाही आहे. थोडंसं शांतता अपेक्षित आहे. आणि प्राणायाम, ध्यान, योग निद्रा याचा डेफिनेटली वापर त्याच्यात जास्त असावा.
1: सर, झोपेविषयी काय सांगाल?
0: नक्की, आयुर्वेदात तर झोपेला खूप भूधात्री म्हणून सांगितलेले आहे. म्हणजे आपली आई जशी महत्वाची, तशी आपली धात्री, दुसरी धात्री निद्रा असं सांगितलंय. आणि आयुर्वेदामध्ये झोपेचे डेफिनेशन सांगताना सांगितलेले, यदा तू मनसी क्लांते कर्मात्मन क्लमनविता विषयोभ्यो निवर्तनते तदा स्वपती मानवा. म्हणजे काय, म्हणजे मनसी क्लांते, मन जेव्हा क्लांत होतं, थकतं, विषयोभ्यो निवर्तनते म्हणजे विषयापासून परावृत्त होतं, कर्मात्मन क्लमनविता सगळं शारीरिक जे इंद्रिय आहेत वगैरे ते निवृत्त होतात, तदा स्वपती मानवा. म्हणजे याच्यामध्ये फक्त शरीर थकून झोप घेणं अपेक्षित नाही आहे. आपण कंटिन्यू रात्री झोपताना टी व्ही पाहणं, स्क्रोलिंग करणं, मोबाईल, सोशल मीडिया म्हणा किंवा काय, या विषयात आपण इन्व्हॉल्व असतो. त्यामुळं ते मन क्लांत होत नाही, थकत नाही तिथे, तो आपण सारखं त्या विषयामध्ये इन्व्हॉल्व होत राहतं. मग आपल्याला असं अपेक्षित आहे की झोपेच्या पूर्वी अर्धा पाऊण तास या सगळ्या गोष्टी बंद करणं, ईश्वराचं चिंतन करणं, जप करणं अशी अपेक्षा आहे, किंवा काही सकारात्मक विचार मनात आणणं आणि शांतपणे झोपणं. वृद्धापकाळामध्ये झोप थोडीशी कमी असते, 5 तासाच्या आसपास साधारणतः झोप होते पूर्ण. पण शांत 5 तास झोप लागली तरी चांगले. बऱ्याच वेळा काय होतं की झोपतात म्हणतो 7 तास 8 तास, पण त्यातले 2-3 तास सगळी अस्वस्थता असते. शांत झोप 5 ते 6 तास किंवा 7 तास मिळाले तर खूप छान आहे. त्याच्यासाठी जर या छोट्या छोट्या काळजी घेतल्या तर नक्की शांत झोप होते. आणि आपल्या आई जशी काळजी घेते आपली, तशी निद्रा आपली काळजी घेत असते. त्यामुळं ती खूप आवश्यक आहे. निद्रा येत्तम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम, म्हणजे निद्रेवरच सुख अवलंबून आहे असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. आणि निद्रेवरच दुःख अवलंबून आहे, म्हणजे नीट झोपलं नाही तर दुःख आहे आणि नीट झोपलं तर सुख आहे. किंवा पुष्टी, शरीर चांगलं बलवान होणं, इम्युनिटी चांगली होणं हे निद्रेवर अवलंबून आहे. पुष्टिकारश, कारश म्हणजे आजारपण, बारीकपणा, हे पण निद्रेवरच अवलंबून. म्हणजे एक झोप ही तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्वाचा रोल प्ले करते. त्यामुळे झोप शांत आणि चांगली असणं हे खूप आवश्यक आहे याच्यात.
1: म्हणजे शांत झोप आणि यथाशक्ती व्यायाम हे दोन्ही खूप पूरक आहेत त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी. सर, आतापर्यंत आपण शारीरिक आरोग्याचा विचार केला, पण या मंडळींचं मानसिक आरोग्यही तितकंच महत्वाचं असतं. आणि या ऋतुसंधी कालामध्ये ते कसं सांभाळलं पाहिजे?
0: अगदी बरोबर आहे. आता सर्वात महत्वाचं काय होतं आजकाल, न्यूक्लिअर फॅमिलीमुळं, या सगळ्या कंडिशनमुळं थोडंसं ज्येष्ठ

0: त्यांच्यासाठी एकलकोंडेपणा हा वाढलेला आहे. नेमकं ऋतुसंधीच्या काळामध्ये पावसाळी वातावरण वगैरे याच्यामुळे बाहेर जाता येत नाही. जे काय त्यांचं ग्रुप असेल हे असेल यांना भेटायला थोडी अडचण येऊ शकते. त्यामुळे एकलकोंडेपणामुळं, आजारपणामुळं, शारीरिक क्षमता कमी थोडी झाल्यामुळं थोडीशी चिडचिड होणं, वैतागणं अगदी साहजिक आहे. पण ही परिस्थिती आहे कारण यांना एवढ्या चांगल्या गोष्टींचा अनुभव आहे ज्येष्ठांना, त्यामुळे ही परिस्थिती बदलत असते हे त्यांनी डोक्यात ठेवावं. जास्त चिडचिड करणे म्हणा किंवा वैतागणे किंवा त्याला आपण एकदम नाराज होणे या गोष्टी टाळाव्यात. कारण या शरीराच्या दृष्टीनं त्रासदायक आहे ते आणि मनाच्या दृष्टीने पण त्रासदायक आहे. आणि शरीर आणि मन कसं राहतं, दोघं एक सोबत आहेत. जेव्हा मानसिक त्रास होतो तेव्हा इनडायरेक्टली शारीरिक त्रास होतो आणि शारीरिक त्रास होतो तेव्हा मानसिक त्रास होतो. त्यामुळं आपण मन सांभाळणं खूप आवश्यक आहे. आणि एवढा अनुभव संपन्न ज्येष्ठांचं आयुष्य असतं तर छान ग्रंथांचं वाचन आहे, ज्यात आपले छंद आहेत आवडीनिवडी ह्याच्यात जर मन रमवलं, आणि जे काही तरुण आहेत त्यांच्यापेक्षा लहान आहेत त्यांना मार्गदर्शक आपला मानसिकता कशी राहील ह्याचा जर विचार केला तर या थोड्याशा भोगवाताच्या त्रासांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्यातून शांतता त्यांना नक्कीच मिळू शकते.
1: हे लोक लवकर हताश होतात, निराश होतात, त्यासाठी काय करायला?
0: हां, तो फार महत्वाचा विषय आहे. कारण दोन गोष्टी आहेत, म्हणजे सायकोलॉजीच्या नुसार एन्व्हायरमेंट टीचर्स म्हणतात, म्हणजे आपलं जे वातावरण असतं ते आपल्याला शिकवत असतं. बऱ्याच वेळा काय होतं की आत्ता जे काय घरातले जे तरुण आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत ते कामात असतात खूप, आणि लहान मुलं त्यांच्या ह्याच्यात असतात, त्यामुळे थोडंसं असं वाटायला लागतं की माझा काही उपयोग आहे की नाही या पद्धतीचं होतं. पण एक जे आपला एक्सपिरियन्स आहे, अनुभव संपन्नता आहे, तिचा वापर खूप छान होऊ शकतो. मोस्ट रिस्पेक्टेबल पर्सन असं आपण म्हणू, म्हणजे आपण ज्याला सिनियर म्हणू ना आपण, त्याला एक तर स्मार्ट आहेत, एक्सपिरियन्स्ड पर्सन आहेत, नंतर नोबल आहे त्यांच्या ह्याच्यात, नंतर इंथुझियास्टिक आहेत, ऑप्टिमिस्टिक आहेत म्हणजे आशावादी आहेत, आणि रिस्पेक्टेड पर्सन म्हणजे त्या सिनियरमध्येच एवढे गुण आहेत. तर त्यांनी कदाचित घरामध्ये त्यांना वेळ नसेल किंवा घरच्यांना वेळ नसेल त्यांच्या भावना जाणायला, पण नक्कीच त्यांनी स्वतःचा ग्रुप, स्वतःचा अनुभव शेअर करण्यासाठी सामाजिक गोष्टीत इन्वॉल्व्ह व्हावं. आणि ती हताश एक अवस्था आहे, प्रत्येकाची क्षमता आहे. वृद्धापकाळामध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये अनुभव संपन्नता हा सर्वात मोठा हिरा त्यांच्याकडे असतो, त्यामुळे त्याचा वापर करून नक्कीच नवीन लोकांना मार्गदर्शन करावं. आणि आपण आज समाजात अशी उदाहरणं पाहतो की मला तरी वाटतं असं की या कामामध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच जास्त मार्गदर्शक आहेत आणि त्यांचीच कामं आपण माननीय पंतप्रधानांपासून बघतोय की खरा कामाचा उत्साह तर उलट ज्येष्ठ नागरिकांमध्येच जास्त आहे.
1: त्यांना अनुभवाचा फायदा त्यांना मिळत असतो, वयाचा आणि अनुभवाचा दोन्ही. सर, जाता जाता आपल्या ज्येष्ठांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: मी सल्ला देणं ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे थोडासा वेगळा विषय ठरतो, पण मी नक्कीच एक सांगू शकतो की ही तुमच्या आयुष्याची सुवर्ण संध्याकाळ आहे. आपल्याला दुपारच्या उन्हाचा चटका बसतो, सकाळचं ऊन फक्त कोवळंच असतं, पण संध्याकाळचं जे ऊन असतं ना ते अतिशय शांत, नदीच्या कुठंतरी किनारी बसून, त्याला सोनेरी संध्याकाळ म्हणतात. म्हणजे तेव्हा भावनांची एक थोडी शांतता झालेली असते, एक पूर्ण दिवसभराचा अनुभव आपल्या गाठीशी असतो. तसं तुमचं आयुष्य एक सोनेरी संध्याकाळ आहे, त्या सोनेरी संध्याकाळमध्ये भरपूर रमा, बाकी कुठलाही विचार करू नका. त्या ज्या काय ज्येष्ठत्वाचा परिपूर्ण आनंद घ्यावा एवढंच महत्वाचं आहे.
1: सर, इतक्या महत्वाच्या विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: ऋतुबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध

0: विक्री होत असेल तर काय करावं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य का बलसागर भारत हो सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो
1: श्रोते हो शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर
0: मंडळी गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी अपघात कसे टाळावे अवैध विक्री होत असेल तर काय करावं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य का बलसागर भारत हो सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो
2: श्रोतेहो दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद विषय आहे स्टँडअप कॉमेडी आणि जेन्झी संवादिका आहेत सुलभा सौमित्र अवश्य ऐका सहज संवाद 17 जून सकाळी 11:05 प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील तत्पूर्वी ऐकूया काही संदेश
3: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे
4: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस वीज बिल काय तुझा बाप भरणार
3: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही
5: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर
6: हर घर सूर्यघर
7: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो
8: TLI है ना
9: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर
1: श्रोते हो शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर
10: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ
11: ऐ दिल दीवाने गाता जा धुन में
10: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां
12: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां

0: देखना न भूलें सिर्फ डीडी नेशनल पर बॉलीवुड टॉकीज विद अनु कपूर
1: प्रतिदिन दोपहर एक बजे डीडी नेशनल पर।
2: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो। सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून।

आकाशवाणी मुंबई। राजेश शर्मा ते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता। राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला एक हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता, असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब। आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत। राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे। आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली। विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे। स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे। जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे। विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत। या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला। त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली। राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली। महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे। या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत। औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे। द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे। त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे।

0: संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त, अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणंही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान.

0: गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता, असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7 साठी ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993 स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजे शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्त्व काय, तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर यात काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्त्वाचं वाटू लागले. आणि त्याचसाठी स्लोवाकिया सारखे लहान देश सुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे हा भारत सरकारचा प्रयत्न राहिला आहे. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजेच सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देऊन वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य

0: वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे या सगळ्याचा विचार करता स्लोवाकियातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीला, वाहन उद्योगाला किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा रेल्वे सारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं. या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आलाय. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही तर तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा अँटी टेररिझम स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. AI वगैरेचे मुद्दे आहेच पण अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा एक सदस्य देश आहे त्याचप्रमाणे तो संयुक्त राष्ट्रांचा सुद्धा एक सदस्य देश आहे. आणि स्लोवाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय. आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे स्लोवाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार महत्वाचा आहे. स्लोवाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वीकडचा युरोप असेल यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजेच बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत गरीब जागतिक उत्तरेतले देश जागतिक दक्षिणेतले देश आकाराने मोठे आकाराने लहान देश अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोवाकियाचा हा केलेला दौरा फार महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोवाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
0: या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोवाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आपण जसं पाहिलं की पहिला सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झाले आहेत. याच्यामुळे यापुढे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोवाकिया आणि भारत

यांच्यात दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन, म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्टपत्रावर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं. शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातनं अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्त्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ई गव्हर्नन्स असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल यामध्ये भारत आणि स्लोवाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि भारतात जे काही विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशातनं दुसऱ्या देशात जावे त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी, म्हणजे चांगले कामगारही मिळावे, चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं, विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं या संबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला ज्या अन्वये संयुक्त संशोधन असेल, वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण AIचा जमाना म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं त्या AI क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून AI संशोधन असेल, ज्ञान देवाणघेवाण असेल किंवा तंत्रज्ञानातला मिळणाऱ्या चालना असतील किंवा तंत्र या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यातनं शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्त्वाचा आहे तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे, त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल, सांस्कृतिक देवाणघेवाण असेल अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय, ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल, सुरक्षा सहकार्य असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल हे यात अन्वय केलं जाणार आहे. आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलं आहे. ऊर्जा, डिजिटल नेटवर्क्स आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर
पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही

0: भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोते हो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचा ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचीकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत माझा आवार माझा शिवार.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: श्रोतेहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये आपण पीएम किसान योजना याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी पूजा गडकरी यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15, 16 व 17 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16 व 17 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 17 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 84%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 53 ते 64%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 15, 16 व 17 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 16 व 17 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 17 जून पर्यंत कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 86%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 41 ते 51%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 15, 16 व 17 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

0: सातारा जिल्ह्यामध्ये 16 व 17 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 17 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 65 ते 66%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 56%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने वेलवर्गीय भाजीपाला पिकांना काठीच्या सहाय्याने आधार द्यावा. केळीच्या झाडांना काठीच्या किंवा बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. विजांची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र

0: त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आत्ताचा आपण ऐकला.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
5: वीज कडाडे नभांतरी, मेघ दाटले भितिउरी, दामिनीची परिकिम या न्यारी, देई इशारा लवकरी। विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी।
6: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम सुरू आहे किसानवाणी। आता कार्यक्रमात जाऊया पुढे आणि आजच्या कृषी संवाद मध्ये पीएम किसान योजना याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी पूजा गडकरी यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत ऐकूया।
7: श्रोतेहो नमस्कार। प्रधानमंत्री सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजना बऱ्याच शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, शेतीनिविष्ठा खरेदी करत असताना कुठे आर्थिक चणचण भासत असेल तर तिथे तो निधी वापरता यावा या उद्देशानं या योजनेची सुरुवात झालेली आहे। पण या योजनेचा लाभ घेत असताना आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असतात आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये हजर आहेत सहाय्यक कृषी अधिकारी पूजा गडकरी। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नमस्कार मॅडम।
8: नमस्कार।
7: सुरुवातीला सांगा की पीएम किसान योजना म्हणजे काय आहे आणि ती कोणाकोणासाठी लागू आहे।
8: पीएम किसान योजना ही केंद्र सरकारने चालू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे। ही योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे। फेब्रुवारी 2000 पूर्वी ज्यांची जमीन मालकी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये खरेदी आहे त्यांची, वारसाने नोंद असेल, इतर अधिकार असेल, म्हणजे जे काही सन 2019 पूर्वीचे जमीन मालक आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे। त्यानंतर 2019 नंतर ज्यांनी जमीन वारसा हक्काने प्राप्त झालेली आहे त्याच लाभार्थ्यांसाठी ही योजना लाभदायक आहे।
7: आता ही योजना आपण जी सांगितली की 2019 पूर्वीची ज्यांची जमीन खरेदी आहे किंवा ज्यांना वारसा हक्काने मिळालेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू आहे, याचा नेमका शेतकऱ्यांना काय फायदा होतो?
8: याच्यामध्ये आपण शेतीपूरक आपण प्रोत्साहन म्हणून हे अनुदान त्यांना देत असतो, तर यांना वार्षिक 6,000 रुपये मिळतात दर 4 महिन्याला, 3 टप्प्यांमध्ये 6,000 रुपये त्यांना मिळतात की त्यांना शेतीपूरक जे काही लहान मोठे जी काही गरजा असतील त्यांच्या तर ते त्याच्यातून पूर्ण करू शकतात।
7: आणि हे पैसे कशा स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचत असतात?
8: डीबीटी स्वरूपामध्ये पोहोचतात, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे त्यांचं जे आधार लिंक बँक खातं असेल तर त्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट, म्हणजे जे हप्त्यांचा म्हणजे वितरण दिनांक ठरवलेला असतो त्याला आपण पीएम किसान उत्सव दिन म्हणतो, तर त्या दिवशी त्यांच्या आधार लिंक बँक अकाउंटला डीबीटी थ्रू पैसे जमा होतात।
7: आता तुम्ही जे काही निकष सांगितले तर सर्वसाधारण सगळ्याच शेतकऱ्यांसाठी

0: जी खरेदी 2019 पूर्वी आहे त्या सगळ्याच शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू आहे असं म्हणता येईल का?
1: हो, 2019 पूर्वीची मालकी पाहिजे हे बरोबर आहे, पण याला काही काही हे याला इतर निकष असे आहेत की जर संस्थात्मक जमीन धारणा असेल, जर एखादा शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती अधिकारी किंवा कर्मचारी असेल केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र शासनाचा, तर ते अपात्र ठरतात. त्याच्यानंतर अनिवासी भारतीय असतील तर ह्या योजनेसाठी अपात्र आहेत. त्याच्यानंतर जर आयकर भरणारी व्यक्ती असेल तर ते जरी त्यांची मालकी 2019 पूर्वीची असेल तरी पण ते अपात्र आहेत.
0: काही वेळेला असं लक्षात येतं की शेतकरी पात्र आहेत आणि इतर तुम्ही आता जे काही निकष सांगितले त्याच्यामध्ये सुद्धा ते पात्र ठरतात, पण योजनेचा हप्ता काही वेळेला खात्यामध्ये जमा होत नाही असं दिसतं किंवा त्याला विलंब होतो, तर त्याच्यासाठी नेमकं कोणकोणत्या कागदोपत्री प्रक्रिया कम्प्लीट असणं गरजेचं आहे?
1: ही आपली डायरेक्ट आपण म्हटलं जसं डीबीटी ट्रान्सफर आहे याला, तर त्याच्यामध्ये काय होतं की सपोज आता आपल्याकडे 1-2-3 अकाउंट आहेत बँक अकाउंट, तर त्यावेळेस जे तुम्ही पहिला रजिस्टर केलेलं अकाउंट आहे योजनेसाठी, तर ते काही काळ तुम्ही त्याच्यामध्ये काही व्यवहार करत नाही, मग ते अकाउंट एकतर फ्रीज होतं किंवा क्लोज होतं. तर अशा केसमध्ये काय करावं लागतं, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता या योजनेचा, तर त्या अकाउंटमध्ये आधार सीडिंग आहे की नाही किंवा त्या बँकची KYC वार्षिक करणं गरजेचं आहे. आता सध्या म्हणजे आता हा जो येणारा 23वा हप्ता आहे, तर केंद्र सरकारने 23व्या हप्त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी बंधनकारक केलेला आहे. ज्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी असेल त्यालाच पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान महान योजनेचा लाभ मिळणार आहे.
0: फार्मर आयडी आता ज्या शेतकऱ्यांचा नाहीये त्यांनी फार्मर आयडी काढण्यासाठी काय करावं?
1: ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाहीये तर त्यांनी आपल्या जवळच्या CSE केंद्रात जायचं. त्याच्यामध्ये त्यांचा आधार लिंक मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि 7-12 असेल, आणि त्याच्यामध्ये जर त्यांचा डेटा क्लिअर असेल म्हणजे जसं की आधारचं नाव, 7-12 नाव आणि बँक अकाउंटचं नाव सेम असेल, जर काही त्रुटी नसतील तर त्यांचा विदिन 24 आवर्स फार्मर आयडी जनरेट होतो.
0: आता आपल्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत किंवा नाही आणि या गोष्टी काही चेक करायच्या असतील तर शेतकऱ्यांना कुठलीही सोप्या प्रकारची सुविधा उपलब्ध आहे का?
1: याच्यामध्ये पहिली सुविधा आहे की पीएम किसान ऍप आहे, तर ते स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून पीएम किसान ऍप डाउनलोड करू शकतात. लॉग इन ॲज अ बेनिफिशरी करायचं, त्यांचा आधार नंबर टाकला की त्यांना EKYC, आधार सीडिंग, लँड सीडिंग ह्या 3 बाबींची त्यांची काय स्टेटस आहे ते समजते आणि कितवा हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे तो दिसतोय. आणि जर काही काही वेळेस काय असं जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे जर त्यांचे 2-3 अकाउंट असतील तर एक्झॅक्ट कोणत्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत तर ते चेक करण्यासाठी ते आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करू शकतात.
0: घरामध्ये पती पत्नीच्या किंवा मुलांच्या नावावर वेगवेगळी जमीन आहे तर अशा वेळेला प्रत्येकाला हा हप्ता वेगळा मिळणार आहे का, याचा एकत्रित लाभच कुटुंबासाठी दिला जातो?
1: मार्गदर्शक सूचनेनुसार कसं आहे, कुटुंबाची व्याख्या केलेली आहे पती पत्नी आणि 18 वर्षाखालील अपत्य. म्हणजे जरी पतीच्या नावावर पण जमीन आहे, पत्नीच्या नावावर पण जमीन आहे, पण त्या केसमध्ये ह्या दोघांपैकी एकच लाभ घेऊ शकतात, दोघं घेऊ शकत नाहीत. आणि मुलांच्या बाबतीत जर मुलं 18 वर्षाच्या वरची आहेत आणि ते जर स्वतः जमीन कसत असतील, त्यांचा स्वतःचा काहीतरी उद्योगधंदा असेल आणि आयकर भरत नसतील तर ते लाभ घेऊ शकतात, पण ह्या सगळ्यांचा 7-12 वेगळा पाहिजे.
0: आज आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तर देतच आहोत, पण जर काही वेळेला असे काही प्रश्न निर्माण होतात आणि त्यांना त्यावेळेला त्याची उत्तरं हवी असतील तर असा कुठला मार्ग त्यांना शोधता येऊ शकतो का?
1: आहे, आता सध्याच्या ह्याच्यानुसार जसं आपण आर्टिफिशियल AI युज करतो तर ते किसान चॅटबॉटवर त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या तिथून त्यांना सॉल्व्ह होतील.
0: काही वेळेला आपल्या असं लक्षात येतं की शेतकऱ्यांकडे शेतजमीन तर आहे पण 7-12 उपलब्ध नाहीये, म्हणजे जसं की वनपट्टाधारक शेतकरी आहेत, तर अशा केसमध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं?
1: आपल्या मार्गदर्शक सूचनेनुसार वनपट्टाधारक शेतकरी आणि आदिवासी शेतकरी हे या योजनेसाठी पात्र आहेत. जसं आपण जो रेग्युलर शेतकरी आहे तर त्याला 7-12 फेरफार, पती पत्नी, आधार कार्ड ह्या कागदपत्रे बंधनकारक आहेत, तसे वनपट्टाधारक शेतकऱ्यांना काय जर त्यांचे वनहक्क दावे मंजूर असतील तर त्यांना त्यांच्या त्या दाव्यांवर ते ॲग्रीस्टॅकचा फार्मर आयडी काढणार आणि त्या फार्मर आयडी थ्रू ते पीएम किसानला रजिस्ट्रेशन करू शकतात.
0: म्हणजे 7-12 नसेल तरीही वनपट्टाधारक आणि आदिवासी हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ऍग्रीस्टॅक

0: ही एक संकल्पना वापरली जाते, तर अॅग्रीस्टॅक म्हणजे नेमकं काय?
1: आता सध्या आपण बघतोय की सगळं डिजिटलायझेशन चाललेलं आहे. आता शेतकऱ्याच्या जमिनीचे काही काही विभागणी झालेली असते, तर एकत्रित त्याचा जो डिजिटल संच केला जातो, तर ते सगळं डिजिटल स्वरूपात एका शेतकऱ्याची माहिती मिळण्यासाठी जी कार्यप्रणाली आता राबवली जाते तर त्याला अॅग्रीस्टॅक म्हणतात. आणि त्याच्यामधून जो नंबर त्या शेतकऱ्याला जनरेट होतो तर त्याला फार्मर आय डी म्हटलं जातं. आता जशी काही पीएम किसानच नाही तर कृषीविषयक सगळ्या योजनांसाठी अॅग्रीस्टॅक बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे वनपट्टाधारक असू देत, पीव्हीटीजी असू देत किंवा आपले शेतकरी असू देत, कृषीविषयक ज्या काही योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी त्यांना फार्मर आय डी हा काढणं गरजेचंच आहे.
0: थोडक्यात अॅग्रीस्टॅक म्हणजे एखाद्या व्यक्तीचा डिजिटलाइज्ड शेतीशी रिलेटेड डाटा असं त्याला म्हणता येईल.
1: हो.
0: प्रधानमंत्री किसान योजनेसोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कन्सेप्ट ऐकली होती, तर या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि दोन्ही वेगवेगळ्या आहेत का आणि दोन्हीचे लाभ एकत्र घेता येतो का?
1: ह्या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकार संचलित आहे, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजना आहे. ही तर ह्या योजनेमध्ये काय आहे की पीएम किसानसाठी जे पात्रता निकष आहेत, पीएम किसानसाठी जी नोंदणी केलेले शेतकरी आहेत तर ते नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र आहेत, त्यांना वेगळी नोंदणी करावी लागत नाही आणि त्यांना सेम दोघांना पण जो काही अनुदानाचा लाभ आहे तो 6,000 रुपयेच मिळतो नमोमध्ये पण आणि पीएम किसानमध्ये पण 6,000 रुपये.
0: म्हणजे एका वेळेला या दोन्ही योजनांचा लाभ घेता येऊ शकतो.
1: हो.
0: पण काही शेतकरी असेही आहेत की जे फक्त एकाच योजनेचा लाभ घेत आहेत, तर दुसऱ्या योजनेचा लाभ ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्यांनी काय करायला हवं?
1: त्यांचा तसं नाही डिएक्टिव्हेट होत. जर पीएम किसानला जर त्यांचा लाभ मिळत असेल तर त्यांना नमुला मिळतोच, फक्त जर त्यांनी बँक अकाउंट काही चेंज केले असेल तर त्यावेळेस त्यांचा नमोचा हप्ता थांबला जातो.
0: काही शेतकऱ्यांचे हप्ते जमा होत नाहीत अशी तक्रार असते किंवा उशिरा जमा होत आहेत किंवा कधी कधी बऱ्याच कालावधीनंतर वगैरे येत आहेत, अशा काही शेतकऱ्यांना ज्या वेळेला अडचणी येत असतात तर त्यांनी प्रामुख्याने कुठल्या गोष्टी करणं अपेक्षित आहे?
1: आपल्याला आता ह्या पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी 3 गोष्टी बंधनकारक आहेत. पहिली म्हणजे ई केवायसी, त्याच्यानंतर दुसरं तुमचं बँक खाते आधार संलग्न असणे आणि तिसरं म्हणजे भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत असणे. तर ई केवायसी करणं गरजेचं आहे. तर ई केवायसी ते स्वतःच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे पीएम किसान ॲपमधून करू शकतात किंवा त्यांच्या गावचे जे गाव नोडल अधिकारी आहेत, व्हीएनओ सहाय्यक कृषी अधिकारी असतात, तर त्यांच्या मोबाईलमधून करू शकतात. सीएससी सेंटरमधून अंगठा किंवा डोळे स्कॅन करून ते त्यांची ई केवायसी कम्प्लीट करू शकतात. त्यांना योजनेचा लाभ निरंतर चालू ठेवण्यासाठी वार्षिक ई केवायसी करणे बंधनकारक आहे. आधार सीडिंग, आपलं ज्या खाते आपण लिंक केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आधार लिंक आहे का नाही हे चेक करणे, वेळोवेळी बँकेची केवायसी पूर्ण करणे हे शेतकऱ्यांना बंधनकारक राहील. त्याच्यानंतर लँड सीडिंग जे आपण तहसील विभागामार्फत केलं जातं, तर याच्यामध्ये मग तलाठीमार्फत 1-18 कॉलमची माहिती घेणे, त्याच्यानंतर भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करून घेणे. हे कधी होतं तर एखाद्या वेळेस जमीन हस्तांतरित झाली, फेरफार दुरुस्ती होते, मग त्यानुसार त्यांना त्यांच्या ह्या जमीन नोंदी अद्ययावत करून घ्याव्या लागतात.
0: आपण बघतो की या योजनेचा लाभ घ्यायला सुरू झाल्यानंतर एखादा शेतकरी जर मयत होतोय तर अशा वेळेला त्याच्या पुढच्या पिढीला किंवा वारसांना हा लाभ कसा घेता येऊ शकेल याविषयी काही सांगा.
1: आपण म्हटलेलंच आहे की 2019 नंतर जर वारसा हक्क आणि जमीन मालकी आली असेल तर ते ह्या योजनेसाठी पात्र आहेत. तर त्यावेळेस काय करायचं, पहिला लाभार्थी जो लाभ घेत आहे त्याचं मयत दाखला आणि आधार कार्ड घेऊन आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये ही कागदपत्र जमा करून घ्यायची आणि पोर्टलवरून त्यांच्या नोंदी कमी करून घ्यायच्या. तालुक्यावरून ज्यावेळेस ह्या नोंदी अपडेट केल्या जातात तर त्याला मान्यता राज्यस्तरावरून प्राप्त होते. त्यानंतर त्यांचे जे वारस आहेत तर त्या वारसाच्या नावाचा 7-12 फेरफार, त्याच्यानंतर पूर्वीचा फेरफार आणि पतीपत्नी आधार कार्ड या कागदपत्रांच्या आधारे सीएससी केंद्रामधून ते नवीन नोंदणी करू शकतात. आणि जोपर्यंत मयत नोंदी राज्यस्तरावरून अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत ते वारस नोंदणी करू शकत नाही.
0: इतकं सगळं करूनही एखाद्या शेतकऱ्याला काही प्रश्न असेल तर त्यांच्यासाठी एखादा फोन नंबर उपलब्ध आहे का जिथं ते फोन करून अगदी येत्या वेळेला सुद्धा माहिती घेऊ शकतील, त्याबद्दल काही सांगतात?
1: हेल्पलाईन नंबर आहे या योजनेचा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना यामध्ये जर शेतकऱ्यांना काही तक्रार असतील तर तक्रार निवारण संपर्क क्रमांक आहे 0202

0: 5 5 3 8 7 5 5 या नंबरवर आपण कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
1: तर गडकरी मॅडम, तुम्ही इथं आलात आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल आमच्या शेतकऱ्यांना जी माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये आताच आपण पीएम किसान योजना याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी पूजा गडकरी यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत ऐकली.
3: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषीवलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.

0: किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं।
1: अच्छा ये बात है।
0: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
1: अब तो झट से बात हो जाती है।
0: ऐसा क्या?
2: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है,
1: और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया।
0: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म।
1: हाँ
0: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है।
3: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें। किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर।
4: शेतकरी बंधू भगिनींनो जरा इकडे लक्ष द्या, पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं 25 मे पासून डिजिटल शेतीशाळा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी, महिला गटांनी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केलं आहे। या डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे। डिजिटल शेतीशाळा 2026 वेळापत्रक याप्रमाणे, दर सोमवारी सोयाबीन संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर मंगळवारी खरीप ज्वारी संध्याकाळी 6:15 ते 7:15 वाजेपर्यंत, दर बुधवारी भुईमुग संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत, भात संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर शुक्रवारी नाचणी संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत, तर तूर मूग उडीद संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर शनिवारी भाजीपाला संध्याकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये राहील। शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळ, बीजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक, शेतकरी गट, वनपट्टेधारक या सगळ्यांनी या डिजिटल शेतीशाळेमध्ये सहभागी व्हावं। या उपक्रमाबद्दल अधिक माहिती आणि नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा।
5: मंडळी आता कार्यक्रमात निरोप घेण्याची वेळ झाली आहे, पण जाता जाता एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर। उद्या सकाळी कृषी वार्ता कार्यक्रमामध्ये ऊस पिकातील खोडकिडीचं नियंत्रण याविषयी माहिती, तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार। तर आमच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा अवश्य लाभ घेत राहा। आता मात्र कार्यक्रमात इथंच निरोप द्या, पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात। तोपर्यंत अंजर मुजावरचा नमस्कार।

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आत्ताच आपण स्वच्छ भारत अभियान गीत ऐकलंच. स्वर होता पामेला जैन यांचा. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज

0: ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं. या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही असं ते म्हणाले. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे. या 15 आठवड्यात सरासरी 103.8 मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल असंही बैठकीत सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल असं इराणनं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्या झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल. अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेत्यानू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण

भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्र दोन्हीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंड क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल 78.25 डॉलर्सवर आले. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळ यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू, बटुकेश्वर दत्त, अशफाक उल्ला खान यांनी अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या

0: औषध विक्रीवर बंदी, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया श्री श्रीमंत रामासागर पार्टी यांनी गायलेलं हे लोकसंगीत.

no, no.

0: मित्र ऋषी
1: काय करत असायला
0: आणि गोष्ट

0: मनुष्य सांगितलं असेल त्यावेळेला
1: आणि मुलीला
0: बोलत असेल
1: आणि शाप होता जी

0: असायला त्या वेळेला
1: आणि येणं बरं काय शाप
0: दिलेला असायला त्या वेळेला
1: शापामुळे शहर पडले
0: होय
1: आणि पडल्यामुळे
0: काय प्रकार घडला त्या वेळेला
1: लग्नाचं पण
0: म्हणलेलं असायला
1: आणि लग्नाचं पण कसं

0: सांगितलं
1: जिंकण्यासाठी
0: तयारी चालली असायला
1: घेऊन
0: थटून

0: ऋषी अंगुल सवळ करून
1: अगदी त्या वेळेला
0: फोन शिकण्यासाठी
1: तयारी केली बरं का त्या वेळेला
0: एवढ्या वेळात ब्रिका
1: बर
0: गैगी आपली त्याला भेटली
1: असायला मनामध्ये
0: आणि त्या गैद्या पाच
1: परदेशला घातल्यासाठी
0: आणि घालून गरबडीने काय केलं
1: काय केलं

0: राजाला सांगितलं
1: होय
0: बाबा मी बरे
1: का
0: प्रतिज्ञा
1: घालून आलोय बरे काय ह्या वेळेला
0: त्या ब्रह्मदेवाने सांगितलं बाबा तुला ही मुलगी मी देणार
1: होय
0: आणि तुला हार
1: घालणार
0: एवढ्या प्रकार दोघांचं
1: चाललेलं असेल बोलणं त्या वेळेला

त्यावेळेला असं म्हणून शिना समजला असताना त्यावेळेला

0: आणि इंद्रांरागा जबरात
1: काय केलं
0: ज्यावर काही रिचा मी उदार
1: करणार
0: आणि बदला घेणार
1: होय
0: म्हणून कृता तिच्या वृक्का आश्रमात रूप धरलं आपल्या पतीचं
1: रूप धरून गेला असायला त्या वेळेला
0: आणि बरका वाड्यात जाऊन
1: गेला असायला वाड्याला
0: आणि गौतमाचा आवाज काढून
1: पण
0: हळी होता मार

0: प्रश्न गडबडीन उठली.
1: होय,
0: हिच्या मनातली बर का काही
1: नसायला
0: आणि ह्याच्या मनात काळवासना आली
1: असताना त्यावेळेला
0: काळवासनाच्या फ्रिका निमतान
1: गेले असायला कुठं
0: आणि दरवाजावर थाप टाकली गौतमाच्या.
1: होय,
0: एवढ्या त्या माऊलीन
1: काही केलं या
0: आवाजात ऐकून दरवाजा खोलला
1: आणि बघितल्या बरोबर
0: घरात गेला.
1: होय,
0: एवढ्यात काय केलं
1: काही केलं त्यावेळेला
0: आणि गौतमाया

0: स्वतः गौतम ऋषीने आपली देवपूजा
1: केली असेला
0: आणि संपली सुरत्या
1: होय
0: संपल्याबरोबर
1: काय केलं या त्यावेळेला
0: आपल्या आश्रमाला आला एवढ्यात
1: बर
0: गरीब प्रकार वाढून ठेवलेला
1: होय
0: एवढ्याच अंतरात कुणी जाणलं
1: कुणी जाणलं बरं
0: गौतमान
1: जाणला असेला
0: एवढ्यात काय केलं असेला
1: काय केलं त्यावेळेला
0: आपल्या वाड्यात येऊन शिना

0: पडलेला असायला.
1: गौतम ऋषी आपल्या दारात गेला
0: होय
1: आणि आपल्या राणीला स्वतः अहिल्याला हळी मारली.
0: बोलत असायला
1: वसन, जसे राणीने आपला आवाज
0: ऐकल्याबरोबर
1: पतीचा आवाज ऐकून गरबडीन
0: उठले असायला
1: आणि बाहेर येऊन शिना
0: अगदी बघायला लागली असायला
1: तिच्या मनात काय झाली आलं
0: काय झालेलं
1: एवढ्या बाबा.

श्रोते हो, आताच आपण श्री श्रीमंत रामासागर आणि पार्टी यांनी गायलेलं हे लोकसंगीत ऐकलत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत प्रकाश बोर्डेकर.

श्रोतेहो, आत्ताच आपण उत्तरा केळकर यांनी गायलेलं प्रकाश बोरदावेकर यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राजा उपाध्ये यांनी. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रवीण दवणे यांचं गीत. स्वर आहे मेघनाथ हायगुडे यांचा.

श्रोते हो भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेली डॉक्टर महेश केळुसकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे अजय जोगळेकर यांनी.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात 558 kHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मीनल देशपांडे यांचं गायन राग दुर्गा. त्यांना तबला साथ आहे भूषण परजुरे यांची आणि हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. विलंबित ख्याल 3 तालात निबद्ध आहे आणि द्रुत आणि तराणा 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया मीनल देशपांडे यांचं गायन राग दुर्गा.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिनल देशपांडे यांचं गायन ऐकलं, राग होता दुर्गा. विलंबित आणि द्रुत तराणा दोन्ही तीन तालात निबद्ध होतं. त्यांना तबला साथ भूषण परचुरे तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: रात्रीचे ठीक 10:30 आहेत। आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग पहिला।
2: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग पहिला। लेखक सुंदरकुमार भुरण, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत। ऐकूया तर नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली।

0: सरसवते. अग मावळ तिकडे बघ तरी, आ हा लई झाक दिसतय बघ. अग ये सरस्वती, काय झालं ग बया तुला आज? हा चित्थाऱ्यावर दिसन तुझ मला.
1: अग परती एक संध्याकाळ सुंदरच दिसते ग काशी.

0: व्हायत अग म्हणूनच म्हणते बघ.
1: सकाळ दुपार संध्याकाळ आग देवानं घालून दिलेला नियम हाय हा.
0: होय तर आग सरस्वते गंमत सांगते बघ तुला. कोड घाली त्या ओळखतेस का बघू दे मला. अक्षी ऐकतेस नव का?
1: वय वय.
0: एक प्राणी हाय बर का, तो सकाळच्याला चार पायांवर चालतो आणि दुपारी दोन पायांवर चालतो आणि संध्याकाळी तीन पायांवर चालतो. आता ओळख बघू कोणतो सांग बर.
1: अग माणसाशिवाय आणखी कोण असणार ग?
0: सरस्वते लई हुशार आहेस बया तू, तुला लईच माहिती आहे ग.
1: का अशी? अग तू काय आणि मी काय, आपण यातूनच गेलोय बघ दोघी बी. अग बालपण तरुणपण आणि आताच हे म्हातारपण,
0: लईच गमत आहे नाही का ग सरस्वते? चार पायांवर रांगणं, मग दोन पायांवर चालणं, आणि मग शेवटी आधारासाठी काठीचा तिसरा पाय घ्यायचा. सरस्वते अगं तुझा तिसरा पाय कुठं आहे ग बया?
1: आता कुठं?
0: ही बघ घे घे ही काठी. यंदळी ग बाई यंदळी कुळी कुठची. अगं काठी कशी सोडतीस हातात न तू? हा धर धर बया धर.
1: बाय
0: सरस्वते काय झालंय ग आज तुला? मन नाही लागत बे. अग बोल की काय तरी.
1: प्रवास संपायची येळ आली आहे जवळ.
0: आता बया सुरू झालेला प्रवास कधीतरी संपायचंच की ग. चल बया चल. आज झालंय काय तुला? अगदी प्रवास संपायच्या इशयावर आलीस ती. अग सरस्वती माणसानं कस आनंदानं मरणाच्या दारापर्यंत जायचं असतंय.
1: अग मरणाला नाही घाबरत ग मी काशी.
0: मग हे हुप्प करून बसली असते तू आणखा.
1: अग प्रवासात साथ सोडून गेलेली माणसं आठवाया लागलीत आता.
0: मनोहर रावांची आठवण झालेली दिसते तुला. सरस्वती तीस वर्ष झाली असतील नाही का ग त्या गोष्टीला?
1: वय जवळ जवळ.
0: तू तवा तिशीत होतीस आणि मनोहरराव पस्तीशीत नाही का ग?
1: वय
0: वाईट झालं बघ, लय वंगाळ झालं. तरुणपणातच डाव उधळला. मला एक गोष्ट खटकली बाया तुझी, तू बाळकृष्णाला हो म्हणायला हवी होतीस.
1: बाळकृष्ण
0: विसरलीस वय ग त्याला?
1: नाही ग विसरेन कशी.
0: अग सदा सकट तुला घेत होता तो आपलेस करून आणि नाही म्हणून बसलीस त्याला.
1: अग पण नाही मला नाही पटलं बघ.
0: मी सांगते बघ सरस्वते अगदी येडेपणा केलास तू.
1: अग माझा विश्वास नव्हता ग त्याच्यावर आणि माझ्या मनाला बी पटत नव्हतं ते.
0: तुझ्या आई बाबांनी देखील आग्रह धरला होता, तू त्यांचं ऐकायला हवी होतीस का नाय?
1: अग अग पण सदा सदा
0: आता सदाला पण सांभाळीन म्हणला होता का नाही तू?
1: अग तारुण्याच्या जोशात माणूस काय हवं ते बोलतो.
0: पण बाळकृष्णावर माझा विश्वास होता, अजूनही तो बिन लग्नाचा राहिलाय बघ. कमावून पण बसलाय लई बक्कळ कमावलंय त्यानं.
1: अग म्हणजे अजून मी त्याच्याशी लग्न करायचं म्हणतीस का काय? अग या म्हातार
0: काहीतरी तुझं आपलं. अग मी अशी कशी म्हणत, पण काहीतरी बोल काहीतरी बोल. अग बाळकृष्णानं तुम्हा दोघांना चांगलं सांभाळलं असतं असं म्हणते मी.
1: नाही म्हणाल माझ्या कधी पटलं बघती, यांच्या पश्चात दुसरं घर करायचं म्हणाला पटलंच नाही कधी. अग सदाला मोठा करण्यात सगळं आयुष्य घालवायचं आणि त्याच्या सुखात प्रत्येक सुख अनुभवायचं असंच ठरवलं होतं बघ मी.
0: आणि तो सदा बायकोच्या बुद्धीचा झालाय नसता?
1: नाही ग नाही, मनानं तसा फार चांगला आहे ग.
0: उगाच काहीतरी बोलू नको सरस्वती, दिसत नाही मला असं तुला म्हणायचंय वे.
1: अग काय दिसत नाही तुला?
0: उगाच लाडक्या पोराची बाजू घेऊ नको. तसं

0: सांगून ठेवते.
1: अग तसं नाही ग
0: हे बघ, काय तसं नाही ना असं नाही बोलते आज. आता कालच्याच धरणं बघ की त्या मिठावर न बायकोची बाजू घेऊन बोललास ना तुला जेवताना. आता थांब, काय तू बोलू नको, तो जातोय कुठं, मी बोलणार म्हणजे बोलणार त्याला. अरे माणसं म्हातारी झाली म्हणजे कवडी मोलाची होत नसत्यात बाबा.
1: अग पण काशे म्या काय म्हणते,
0: मर मग तिकडं मर. अग म्हातारपणी खा बोलणी मग.

0: बाबा
1: अग पण काशे म्या काय म्हणते,
0: मर मग तिकड मर। अग म्हातारपणी खाबोळली मग पोराची, आणि काल आलेल्या सुनची पण खाबोळली। तुला हवस तस हायसच तू तशी।
1: अग पण होगा,
0: आणि हे बघ घरातली रडगाणी सांगत जाऊ नकोस मला आता ह्याच्या पुढं कधी सुद्धा।
1: आग पण अशी अशी रागाव लागली।
0: आग खस्ता खाऊन लहानाचं मोठं केलंस त्या पोराला, त्या पोरानं बोलावं तुला बेईमान आवलत।
1: आग नाही ग, चूक माझीच होती।
0: काही तुझी चूक नव्हती, सांगते मला माझी चूक होती। मोठी आली मोठी आली पोराची बाजू घेणारी।
1: आग पण
0: काल तुझी सून भेटली होती रस्त्यामध्ये, बोलले मी त्याला सोडते।
1: काय बोलली
0: काय बोललीस काय काय बोललीस काय बोलतीस आता अशी बोलले बघ। म्हणलं सासूला इसरू नगस, ती होती म्हणून हा सोन्यासारखा पोर तुला नवरा म्हणून मिळाला। आईसारखं वागव तिला, चांगलं ठणकावून सांगितलं बघ।
1: मग काय म्हणली?
0: बोलते काय माझ्या पुढं जी मुंडी खाली घातलं ना ती घरात जाईपर्यंत तशीच।
1: नाही ग, पण तशी सून माझी चांगली आहे बघ।
0: अग मी तरी कुठं म्हणतीये सून एकदमच वाईट आहे म्हणून तुझी, हा म्हणले का म्या?
1: नाही पण
0: सून म्हणत होती काटेकालच्या पेटीत सासूबाई सारखं काहीतरी धुंडाळीत असत्यात।
1: हा
0: नाही म्हणजे हाय काय एवढं डबोल त्या पेटीत, पोरासाठी काय राखून ठेवलेस ग सरस्वते? नाही म्हणजे काय असलं तर देऊन टाक त्याच्या ताब्यात येळेवारी।
1: अग नाही ग, काय भी नाही,
0: मी सांगते बघ। काय ठेवलं असलंस राखून पोराच्या नावानं तर हवाली करून टाक त्याच्या। काय
1: अग म्या सांगते बघ, काय पण नाही त्याच्या।
0: मग सारखी सारखी रापत काय असतीस ग बया त्या पेटीत, काय नाही म्हणतीस मग?
1: नाही अग कुठं काय,
0: आता कुठं काय बघ सरस्वती, तुझं काय असेल ते असून त्या पेटीमध्ये, पण तू जी काय रापराप लुडबुड कुडबुड करत असतीस ना ती काय चांगली दिसत नाही।
1: अग पण
0: अग आता ये बघ, येणाऱ्या जाणाऱ्याचं घर तुझं, चार माणसं येत्यात जात्यात उठत्यात बसत्यात, पाहणाऱ्याला काय वाटल सांग बघू।
1: आता त्याच्यात काय वाटायचं?
0: अग सहजच कुणाला तरी वाटणार ना का मुलगा सून म्हातारीचे हाल करत्यात बर का?
1: अग पण ते ग कसं?
0: अग लागणाऱ्या गोष्टी येळच्या येळी मिळत नाहीत म्हणून म्हातारी अशी काय बाई पेटीत लपवून ठेवीत असते असं जो तो म्हणणार म्हणणार का नाय? मला सांग सरस्वते, आता ह्याच्यामध्ये इज्जत कोणाची जाणार?
1: अग पण म्या काय भी लपवून ठेवलेलं नाही, आणि मला गरज पण नाही अशी काही लपवून ठेवायची। हा सांगून ठेवती अग, मला व्यवस्थित देतोय लागेल ती वस्तू माझा पोरगा।
0: हो माझा पोरगा, मग शोधित काय असतीस ग पेटीमध्ये रातंदी?
1: शोधते माझं नशीब।
0: तुझं नशीब म्हणजे? म्हणजे
1: सांगीन सांगीन कवा तरी?
0: कधीतरी नाही, आता सांग सरस्वती।
1: आता माझ्यावर जबरदस्ती करू नकोस बघू। अग सांगेन मी कधीतरी, सांगेन म्हटलं ना एकदा।
0: ए सांग बाया, कसं काय डबोल बिबोल असलं तर मला सांग, आता हितच बसून सांग म्हणजे मी काय करेन।
1: आता आधीच पुन्हा तू त्या पंथावर हसू नको का? एक बरी आठवण झाली बघ।
0: काय झालं?
1: अग म्हाताऱ्या वयस्क माणसाने शिकवायचे वर्ग सुरू होणार आहेत म्हण समाज मंदिरात।
0: तुला शिकायचंय वय आता म्हातारपणी?
1: अग म्हाताऱ्यासाठी तर आहेत ते वर्ग।
0: अग लाख असून दे ग बया, म्हणून म्हाताऱ्यांना आता जायचं कुठं ग त्यांना शिकून सवरून करायचं काय त्यांनी?
1: अग मला शिकावस वाटतंय बघ।
0: काहीतरी तुझं सरस्वती हसतील बघ लोक।
1: हसू दे।
0: अग कसही चित्र दिसणार ते, लोक म्हणतील हातात पाठी घेऊन चिमोरडी म्हातारी कशी लुटू लुटू लुटू लुटू शाळत चालली या बघा। म्हणून म्हणते सरस्वती आता या वयात शिकण्याचा म्हातारा हट्ट सोड। काय
1: हसू देत लोकांना, मला शिकायचंय। तू येणार आहेस माझ्या बरोबर?

0: चाल की सरस्वती, तसं मला बी वाटतंय शिकावस म्हणून, पण तुला सांगायला मला वाटायला लागले, म्हणजे कस की जरा लाज
1: वाटते एवढं वाटण्यासारखं भारी हाय काय?
0: भारीच कस नाही ग, पण
1: खरं सांग
0: काय,
1: लिहायला शिकाव वाचायला शिकाव असं मला खूप दिवसापासून वाटतय बघ, एक वेळ मला शिकाव असं सांगायचं आलं होतं मनात सदाल, पण नाही धीर झाला बघ. अग कमीकडनं पण शिकून घ्यावंसं वाटत होत बघ मला, पण नाही झाला बघ धीर.
0: सुनला घाबरली असशील तू, माहित आहे माहित आहे, समज काही माहित आहे, सुनलाच घाबरली असशील. अग काय घाबरायचं तिला?
1: तस नाही ग,
0: ए मग
1: वाचायला येण्यापुरतं शिकू शकन का ग मी?
0: आणि लिहायला नाही वय शिकायचंय?
1: नुसतंच
0: वाचायचंय वय
1: वय नुसतं वाचायला आलं की बस.
0: आता म्हातारपणी त्या कोल्या कुत्र्याच्या गोष्टी वाचायच्या आहेत वय तुला?
1: नाही ग, हाय असच आपलं एक हाय काय ते
0: आता मला नाही सांगणार वय तू?
1: नाही आता नाही सांगन बघ कवा तरी.
0: अग काय काय म्हणून सांगणार आहेस तू कवा तरी कवा तरी? ते पेटीत कसलं डबोलं ठेवलंयस ते सांगायचं बाकी ठेवलंयस, आता हे शिकून झाल्यावर काय वाचणार आहेस ते सांगायचं बी बाकी ठेवलंयस, आता सांगणार कधी ग तू? मी वर गेल्यावर की काय?
1: नाही नाही त्याच्या आधीच सांगन सांगन ग बाई सांगन. मग उद्यापासनं जायचं नवं? अग वर्ग सुरू होत आहेत उद्यापासून,
0: शिकाया जायचं म्हणतीस वय
1: वय.
0: जाऊया.
1: नुसतं जाऊया ना ग, नक्की काय ते बोल, मी आता नक्कीच जाणार आहे.
0: अग अग सरस्वती अशी काय करतीस? तुला सांगू का गंमत? मी बी येणार आहे तुझ्या संगत.
1: ठरलं
0: ठरलं
1: ठरलं ग बाई ठरलं.

0: रे आईतला, ई ई रे इजारीतला, ई ई रे इडलिंबूतला, ऊ ऊ रे उखळीतला, ऊ ऊ रे उसातला, ए ए रे एडक्यातला, ऐ ऐ रे ऐरणीतला, ओ ओ रे ओझातला, औ औ रे औषधातला, अम अम रे अंभारीतला आणि अहा अहा रे अहा अहा। आता काय बरं वाचू? हा, एकी एक, दूर की दोन, तीर की तीन, चौकी चार, पाची पाच, सही सहा, साती सात, आठी आठ, नऊवी नऊ आणि दहा दहा। अभ्यास माझा झाला, अभ्यास माझा झाला, ला ला ला ला ला ला, अभ्यास माझा झाला। मनी मनी म्याऊ म्याऊ, तिकडून आले उंदीरजा, उंदीरजावांनी मारली दडी, मनी भाऊची आमली कढी।
1: कमी कमी अगं, माझी पेन्सिल खावली का ग तुला?
0: मनी मनी म्याऊ।
1: अगं ए कमी,
0: काय गो आजी?
1: अग माझी पेन्सिल कुठं गावली का ग तुला?
0: नाही, पेन्सिल तुझी मला गावली नाही, नाही।
1: आता कुठं शोधू पेन्सिल?
0: नाही। टप टप टप टप पाऊस पडतो, जमीन सगळी ओली करतो, धो धो धो धो पाऊस पडतो, नदीला मग पूर येतो, टप टप टप टप पाऊस पडतो।
1: अगं तुझी पेन्सिल देतेस का गं मला आजच्या?

0: दिवस सुद्धा पाऊस.
1: अगं कमी
0: नाही ग बाई, नाही ग बाई, सिस पेन्सिल न मी लिहिते बाई.
1: अगं दे ना असली तर माझी छोनी गती.
0: अगं नाही म्हटलं ना मी आजे, सिस पेन्सिल ना लिहिते ना मी वय.
1: बर बर बर बर बाई असू दे असू दे.
2: तळण्याचं झालं कोळस आणि म्हाताऱ्यानं आलं बाळस. आता ह्या म्हातार पण इथे बंद करा म्हणावं काय मेलं खूळ म्हणावं एक एक तरी. लाकड पुढे गेल्यावर आता शहाण पण आठवतय शिकायचं. कमे हे कमे त्यांना सांग वाड्यातील लोक हसतात इथेर बघून. कुठली गोष्ट करताना माणसानं आपल्या वयाचा विचार करायला हवा.
1: आग विद्येचा आणि वयाचा काय बी संबंध नसतो बघ.
2: हे तुम्ही मला सांगताय.
1: आग तसं असतं तर सरकारनं म्हाताऱ्यांना शिक्षण देण्याची मोहीमच काढली नसती ग.
2: बरोबर आहे बरोबर आहे. सरकार एक खुळ आणि शिकणारी सात खुळ.
1: आग आग काय बोलतेस काय तू.
2: आग लावीन पाटीने पेन्सिलला पुन्हा बोल लागत.
0: आई मी खेळायला जाते.
2: जा.
1: पाटीनी पेन्सिलला आग लावून तुझं समाधान झालंय ना व
0: सरस्वती.
2: या
0: अगे सरस्वती.
2: या या तुम्ही पण आलात ना. आता जोडीनं दिवे लावायला जायचं असेल.
0: दिवेच लावायला चाललोय. आणि काय ग सरस्वती, अग एवढा वेळ झाला तरी तुझी अजून तयारी नाही वय ग.
1: अग पेन्सिलच नाही गावत बघ कुठं.
0: अग पेन्सिलीच काय घेऊन बसलीस. ही घे पेन्सिल. आणि काय ग माले समजा ऐकलंय म्या बाहेरून.
2: ऐकलत ना बरं केलं.
0: लई माजोरी झाली की. अग बाई हायस का कोण हायस. अग सासूला अद्वा तद्वा बोलतीस म्हणजे वाटत का काय तुझ्या जीवाला काही का नाय.
2: काय काय हा काय काय मी बोलले सांगा बर काय बोलले.
1: खरंच काय बी बोलली नाही गोती.
0: अस का
1: वय वय
0: काय बी बोलली नाही का.
1: नाही
0: अग सरस्वती एवढं खाली मुंडी घालून वागणं बरं नाही.
1: अग पण
0: आणि काय ग अग ये माले. अग तुझ्या संगट बोलतीये म्या. सासू म्हातारपणी लिहाय वाचायला शिकते तर तुझं काय नुसकान आहे वय ग त्याच्यामध्ये का. तिच्या शिकण्यानं तुझ्या मानेवर वजं पडायला लागले ग.
2: लोक हात्यात वाढत.
0: अग कोण लोक हात्यात दाखिव बघू मला. आण त्यांना माझ्या समोर आण हित माझ्या समोर. अग म्हाताऱ्यांना शिकवणार सरकार एक खुळ आणि आम्ही शिकणारी सात खुळ आहेत नाही का.
2: हा हा कोण म्हणाल.
0: अग तूच म्हणालीस ऐकलंय मी समज.
2: वरांड्यातनच ऐकलं ना.
0: बाहेरनच ऐकलंय म्हटलं. ऐकावं तरी सरस्वतीची सून कशी काय बांधतीये.
1: काशी काशी आता राहू दे ग.
0: अग गभ ग तू सारा दिवस आपलं राहू दे राहू दे राहू दे राहू दे.
1: अग पण असू दे.
0: अग बया सरस्वती अग पाच पन्नास खाल्लं नाहीस कुणाच. अग एवढी खाली मुंडी घालायला समजलीस काय तू. तुला धर ही घे पेन्सिल चल उठ चल बघू.
1: आता जायच आपण. नाही पण
0: नाही मग काय राहायचं. चल चल बया चल. आता हुशार होतय कलासाला. मास्तर रागवलं ना तर नाही मग चल बघू.
2: जा
0: अग जाते ग जाते. चल ग सरस्वती. वय काय बया माणसं तरी म्हातारीला नीट जगून म्हणू देत नाहीत. सारखं बोचून बोचून बोचून बोचून खात्यात खात्यात म्हातारीला. चल ग सरस्वती.
3: आई आई कशी अक्का. हे कशी अक्का. आई मालू. अग आई कशी अक्का.
2: गेल्या शिकायला. लेकाची इज्जत वेशीवर टांगायला. लाकडं पुढे गेल्यावर आता शिकायची अक्कल आली.
3: मालू
2: एवढं मोठ्यानं ओरडून आपल्या आईला सांगा. जा.
3: अग एवढीच हौस आहे तर शिकू द्या तिला. मालू
2: शिकू द्या की. हो द्या ग्रॅज्युएट. लोक हसतात वाड्यातली.
3: हसू दे हसू दे.
2: हसू दे हसू दे. माझं काय जातंय. ती म्हातारी चौ बाजून इज्जत घालायला बसलीये.
3: मालू तोंड सांभाळ. आई आहे ती माझी.
2: हो आईच नाही कोण म्हणताय पण इज्जतच घालवायला बसली आहे ना. आता सुद्धा जाण्यापूर्वी खाटेखालच्या पेटीत खुडबुड करत होत्या. मी म्हणते आहे तरी काय एवढं त्या पेटीत. ताम

0: तांबड्या फडक्यात काहीतरी बांधून ठेवलंय हो।
1: तुला कसं माहित?
0: दाराच्या आडनं बघितलं मी आज।
1: असं? असू दे, असेल काहीतरी।
0: थांबा, बघूयात आज काय आहे ते।
1: कुलूप आहे।
0: अहो, तांबड्यानं उघडण्यासारखं आहे।
1: नको मालू, नको।
0: नको का? नको
1: नको।
0: अहो, चार माणसात सुद्धा धर्मबंध पाळत नाही ती बाई। बाहेरची चार माणसं असताना ती बाई बेटीशी खुळबुळ करत असते, बरोबर नाही दिसत ते?
1: आपण सांगू दिला
0: काय?
1: हेच, बाहेरची चार माणसं आलेली असताना तरी पेटी उघडू नकोस।
0: कितीही सांगा प्रकाश पडणार नाही। आहे ते आहेच आपलं, शेवटी बघेन बघेन। आणि ती जळली पेटी एकदा उचलून टाकीन बघा खराब आहे। अहो, तसं आली आहे त्या पेटीमुळे खराब।
1: हॅलो,

0: हा साजरा बाई, आता तुम्ही वाचा बघू फळ्यावर काय लिहिलंय ते.
1: थांबा किंवा असते की आहो, थांबा गाय काय धमा की जरा. ग
0: हा पुढं
2: गुरुजी गुरुजी गुरुजी साजराबाईला ये लई ये ओके मी वाचू का.
0: गणपतराव नको, साजराबाईंनाच वाचू दे.
1: गणपत गणपत
3: काय गणपतराव तुमचं नाव बाहेर आलं.
4: गणपतराव
2: गणपतराव गणपतराव.
0: गडबड नको गडबड नको. हा काशीबाई आता तुम्ही वाचा बघू पुढं.
5: गुरुजी गुरुजी मी वाचून दाखवू.
0: नको नको काशीबाईंनाच वाचू द्या. हा वाचा बघू काशीबाई.
6: मी वाचू मास्तर सरस्वतीबाईंनाच वाचू दे की हो.
0: अहो असं कसं, तुम्हाला वाचायला सांगितलंय
6: मास्तरानो. ते वाटोळे वाटोळे दांडी दिलेलं अक्षर
0: कोणतं कोणतं
6: मास्तर
0: कोणतं कोणतं हे
6: त्यांना हो मास्तर ते वाटोळे वाटोळे
0: हसू नका
4: बाई.
0: अहो हसू नका, कोणतं अक्षर कळत नाहीये हे.
6: तेच की हो मास्तर.
0: अहो सोपं आहे ते, कळायला हरकत नाही.
2: पण ते
3: काशीबाईंना कळत नाहीये.
0: गडबड नको गडबड नको. सांगा कोण ओळखू शकेल अक्षर कोणतं आहे ते.
2: मी मी मी मी मी गुरुजी गुरुजी आओ गुरुजी मी सांगू का.
0: हा सांगा बघू
5: गुरुजी. ब
0: गुरुजी ब की नुसताच ब काय
6: गुरुजीने पकडून
5: नाही नाही ब. गुरुजी मी वाचू.
0: नाही नको, काशीबाई वाचणार आहेत. हा आता वाचा बघूया काशीबाई.
6: माझा काय पिशा सोडत नाही मास्तर वाचते. ग ग ग ग कण प
0: अहो अहो अहो हे मगाशी साजराबाईंनी वाचलं, पुढचं वाचा.
6: असं म्हणताय पुढचं वाचू. काय ग मास्तरानो आलो आलो गणपत वर बघ.
3: गणपतराव आता वर बघा.
0: आता सरस्वती बाई वाचतील. वाचणार की नाही सरस्वती बाई.
7: वाचणार की.
0: शाबास, मग आता काशीबाईंनी वाचलं, त्याच्या पुढचं वाचा बघू.
7: पुढचं
2: वय वय
0: हो पुढचं
7: म ड न

0: मदन बदक
1: शाबास शाबास शाबास आता पुढे वाचा बघू
0: क म ल
1: पुढे वाचा
0: हरण
1: हा वाचत रा
0: ध र आता म्हणजे कमल हरणधर बरोबर आहे ना
1: शाबास शाबास पाहिलं सरस्वतीबाईंना सगळ्यात चांगलं जमतंय वाचायला तसा तुम्ही प्रयत्न करायला हवा कळलं नुसतं होय गुरुजी नको प्रयत्न करा प्रयत्न करा काय प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते तुम्ही प्रयत्न केलात तर सरस्वतीबाईंसारखं तुम्ही नक्कीच वाचू शकाल तेव्हा अभ्यास
2: करायचा
1: लोक हसतील कुचेष्टा करतील लोक आता या वयात तुम्ही शिकताय म्हणून त्यांना डरायचं उलट जे कोणी हसतील कुचेष्टा करतील त्यांना सरकारनं काढलेल्या या मोहिमेत सामील व्हायला सांगायचं हा आता सरस्वतीबाई एकी एक म्हणतील त्यांच्या मागणं तुम्ही म्हणायचं काय सरस्वतीबाई म्हणताय ना
0: वय वय म्हणते की एकी एक
2: एकी एक
0: दूर की दो